ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: अहो ऐकलंत का? हो आमचा रेडिओ पुणे रे, हो आमचा रेडिओ पुणे रे।
1: नमस्कार, मी मोनाली सावगत, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंदवाणी.

जी आईपेक्षा सुद्धा खरं इथे मोठं काम करून गेली तिला मानाचा मानाचा मुजरा. आणि तुम्ही अलग म्हणून सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते अप्रतिम आहे. की गळ्यातला दागिना हरवला म्हणून काय झालं, जगण्यासाठी दुःख पचवण्यासाठी उमेदीचा दागिना पुरेसा असतो. आणि या उमेदीवर, या ऊर्जेवर, या विश्वासावर आणि याच गोष्टीवर आपण आपलं आयुष्य काढत असतो, जगत असतो. अप्रतिम सुंदर पतीचं आकार निधन झालं म्हणून हरायचं नाही किंवा खतायचं नाही, अजिबात मागे हटायचं नाही, हा दमदार संदेश दिला. खूप खूप अभिनंदन. वळू या पुढच्या अलककडे. अकलूज येथून अलंकार सर रूपमती पांडुरंगराव देशमुख लिहितात. आज कित्येक दिवसांनी तिने कपाट आवरायला घेतले. कपाट आवरता हाती जुने काही फोटोंचे अल्बम लागले. मग हळूहळू ते तिने चाळायला सुरुवात केली आणि काही क्षणात पुन्हा एकदा तिने स्वतःचं आयुष्य जगून घेतले. वा अलंकार रूपमती फार सुंदर, फारच छान. खरंच आहे, आपण कधी कधी भूतकाळात हरवून जातो, भूतकाळ त्या ठिकाणी आपल्याला जवळचा वाटायला लागतो. त्यावेळेला कदाचित वर्तमान काय नको सुधारलेला असेल, भूतकाळातल्या रम्य आठवणी असू शकतात, किंवा भूतकाळ रम्य असेल वर्तमान काळा इतकाच, भविष्याची नांदी असेल त्या भूतकाळामध्ये. आणि मग आपल्याला त्या गोष्टी परत त्या गोष्टींची आठवण करून द्यायला उपयोगी पडतात, परत त्या गोष्टींमध्ये आपण गुंतायला लागतो. ऐकूया पुढची अलग. नेरूळ नवी मुंबई येथील अलंकार डॉक्टर शैलजा करोडे. अलंकार डॉक्टर शैलजा, सर्वात प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. श्रीमती मणिबेन एम पी शाह महिला महाविद्यालय आणि सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये आपण जो उपक्रम घेतला होता, हास्य कविता आणि विलंबन कविता, यात आपण अत्यंत सुंदर असं विवेचन केलं, अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि फार सुंदर बोललात, त्याबद्दल तुमचं त्रिवार त्रिवार अभिनंदन. ऐकूया अलंकार शैलजा लिहितात. नेहमी सुधीर मित्रांच्या घराण्यात असायचा, पार्टी मौज मजेसाठी खर्च करायचा, त्या मित्र त्याची वाहवा करायचे, त्याची स्तुती करायचे. आणि एक दिवस सुधीरचा अपघात झाला, त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. यावेळी मात्र त्याच्या मित्रांनी पाठ फिरवली, कोणी भेटायला आले नाही, फोनवरून निश्चित कोरडी सहानुभूती. अलंकार शैलजा असंच असतं म्हणावं का? म्हणजे जे कामी येतात ते मित्र, जे दुःखात असतात ते मित्र, जे संकट धावून येतात ते मित्र, जे पार्टीला येतात ते फुकटचं खायला आलेले असतात त्याला मित्र म्हणायचं का? आणि मग अशा वेळेला जो धावून येतो तो खरंच मित्र. तुम्ही अगदी सुधीरच्या निमित्ताने एका चांगल्या विषयाला वाचा फोडली. तुमचे प्रत्येक वेळा अलग सुंदर असते, खूप खूप छान. ऐकूया पुढची अलग. भिवंडी ठाणे येथील अलंकार सौ धनश्री गोविंद वलेकर यांनी खूप दिवसानंतर त्या ठिकाणी अलग पाठवली. म्हणजे आता भेट होऊन सुद्धा जवळजवळ दोन वर्ष झाली. अलंकार धनश्री असं करू नका, ऐकत चला आम्हाला अलग तुमच्या नियमितपणे. गोष्ट, लहानपणी आईवडिलांनी संस्कार आणि प्रामाणिकपणाच्या खूप गोष्टी सांगितल्या व त्या ऐकताच ती मोठी झाली. पण आज त्या इतिहास जमा झाल्याचं तिला पुन्हा प्रत्यय येऊ लागला. आज तिला प्रश्न पडला, मी माझ्या मुलांना कोणत्या गोष्टी सांगू? अलंकार धनश्री, खरं म्हणजे प्रश्न पडण्याची गरजच नाहीये. ज्या गोष्टी आईवडिलांनी सांगितल्या आहेत त्याच गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांना सांगा. कारण हेच लोकसाहित्य आहे, हाच परंपरा, हीच परंपरा आहे, हाच वारसा आहे आणि तो तुम्ही दिला पाहिजे. आज त्या गोष्टी हरवल्यात त्या पुन्हा बाहेर काढण्याचं काम आपण केलं पाहिजे, मला तरी असंच वाटतं. आणि ते तुम्ही पुढच्याला कराल याची खात्री सुद्धा मला वाटते. कारण तुमच्या नावामध्ये धन आहे, श्रीपण आहे त्याच्यामुळे, आणि पुढे गोविंद आहे त्याच्यामुळे सगळा आनंद आहे, तो तुम्ही नक्कीच उपभोगाल आणि नवीन पिढीला जुनं संचित द्याल याची खात्री आहे. वळू या पुढच्या अलंकडे. अलंकार संगीता कुलकर्णी ठाणे येथून लिहितात दिवाळी. त्याला यावर्षीची दिवाळीतही जराही रस नव्हता. त्याच्या मुलानं नेहमीप्रमाणेच यायला जमणार नाही असं स्पष्ट कळवलं. सकाळी फटाक्यांच्या आवाजाने त्याने दरवाजा उघडला आणि क्षणात थबकला. लहानसा कंदील हळूवार हेलकावे खात होता व दारासमोर साधी पण सुंदर रांगोळी काढली होती. छोट्या पणत्या मिळत होत्या. अलंकार संगीता ही अलग तुम्ही आधीही पाठवली होती पण मी आज पुन्हा घेतली. ती पुन्हा घ्यायच्या मागचं कारण अत्यंत महत्वाचं आहे की दारासमोर साधी सुंदर रांगोळी काढणारी आणि छोट्या पणत्या मिलमिंट लावणारे
नक्की कोण, मला आजही कुतूहल आहे, गेल्या वेळेला सुद्धा कुतूहल होत, याचं उत्तर तुम्ही द्यावं की दरवाजा उघडला म्हणजे याचा अर्थ नक्की शेजारच्या येऊन हे सगळं केलं असेल आणि दिवाळीचा आनंद त्याने शेजारच्यांनी तुमच्या बरोबर साजरा केला असेल असं मला वाटतं. तुम्ही एकदा सांगा म्हणजे परत ती अलग मला घ्यावी लागणार नाही. अलग पाठवताना अलग कर मित्रांनो आपण ती अलग परत पाठवले का प्रत्येक अलग तरीकडे प्रत्येक वेळा परत घेतली जाईल असं नाही. काही अलग जबरदस्त असतात, सांगण्यासारखे असतात, नवीन नवीन आपल्याला आशय मिळतात. म्हणजे बघा ना, फटाक्यांच्या आवाजाने दरवाजा उघडला, कदाचित त्या ठिकाणी बाहेरचे फटाके त्याच्या घरासमोर वाजवले असतील, त्याला आवाज देण्यासाठी तुम्ही दुःखात नका राहू. तुमची मुलं आम्हाला समजा किंवा आमच्यामध्ये तुम्ही तुमची मुलं शोधा असंही त्या ठिकाणी त्या आवाजाचा अर्थ असू शकतो. म्हणून मी अलग पुन्हा घेतली. अलग का संगीता पुढच्या वेळेला मात्र थोडासा विचार करा. वळूया पुढच्या अलकडी जी आपल्याला पाठवले. तारगाव सातारा येथून विद्यारण्य टोपणा देणाऱ्या अलकारचं विद्या बलवडकर ही माती सोडून तो पुन्हा गावी निघाला. त्या मातीचा अंगाला उडालेला धूळ रंग त्याने झटकला पण अंतरंगातील तो रंग कधीच झटकू शकणार नव्हता. लाल मातीची ती मया हो अलकार विद्या अगदी 100%. बहिणाबाई जसं म्हणतात तसंच त्या ठिकाणी मातीचेच आपण आहोत, मातीतच आपण जाणार आहोत आणि मातीची किमया जबरदस्त असते. मी एका महाविद्यालयात होतो आणि मी त्या ठिकाणी असं म्हटलं होतं की खरंच तुमच्या सगळ्यांचा स्वभाव फार गोड आहे आणि त्यावर त्या ठिकाणी त्या प्राचार्य म्हणाल्या आमचा नाही हो या मातीचा तो गंध आहे. खरंच मातीला किती गंध असतो तुम्ही अगदी सुंदर पद्धतीने व्यक्त केलं. खूप छान. तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा अंतरंगात तो कप्पा भरलेला असतो, तो कधीच रिकामा होऊ शकत नाही, रिटा होऊ शकत नाही हे 100% खरंय. वळ या पुढच्या अलंकडे. अलंकारचं कल्पना चांदवलजी बंब चिंचवड पुणे वालेकरवाडी येथून लिहितात. कपाट आवर कपाट आवर म्हणून तो सारखा ओरडत होता पण तिला व्यस्त दिनक्रियेत जमत नव्हते. ओरडल्यामुळे राग पण येत होता. एक दिवस तिने आवरायला घेतले. कपाटातून एक वही खाली पडली, ती त्याची होती. त्याने मनातील प्रेम त्यात लिहिले होते. अलंकार कल्पना मला आवडली आहे ही कल्पना. कपाटावर कपाटावर तो का म्हणत होता कारण त्याला ती वही दाखवायची होती आणि मग वहीच्या माध्यमातून त्याला स्वतःचं प्रेम व्यक्त करायचं होतं. तुझ्याबद्दलचं माझं प्रेम किती आहे हे त्याला सांगायचं होतं म्हणून तो कपाटावर कपाटावर म्हणत होता. वा छान अप्रतिम. वळ या पुढच्या अलंकडी जी आपल्याला पाठवली आहे गडचिरोली येथून अलंकार मिलिंद बी खोबराकडे. अलंकार मिलिंद लिहितात. बऱ्याच दिवसापासून त्याच्या येण्याची ती वाट पाहत होती. अगदी चातकासारखी म्हणाला मावशीच्या घरी आहे. अगदी तसाच टीव्ही तिला हवा होता. टीव्ही आलाय पण काही कारणास्तव तिच्या कॉलनीतील पॉवर कटचं संकट निघता निघेना. अलंकार मिलिंद म्हणजे हे असं झालं आपल्या मुखापर्यंत घास गेलाय पण तो मुखात जात नाहीये. काहीतरी त्या ठिकाणी अडचण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तसं होत नाहीये किंवा तसं जमत नाहीये. आता अर्थातच अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारचा त्या ठिकाणी विचार होऊ शकतो किंवा असं झालं तर करायचं काय. वाट बघण्याच्या पलीकडे आपल्या हातात काहीच नसतं पण असं कोणावर होऊ दे तर उत्सुकता मग शिगेला पोचते. वळ या पुढच्या अलंकडे. सांगली येथून अलंकार अरुणा गर्जे लिहितात. एक रविवार तो नेहमीप्रमाणे लवकर उठला आणि तिच्याकडे बघितले. ती मात्र अजूनही गाढ झोपेत होती. त्याने तिला न उठवताच हलकेच दार ओढून घेतले. तो जाणून होता की सोमवार ते शनिवार कडक ड्युटी आणि धावपळ केल्यानंतर येणारा फक्त एक रविवार तिचा होता. अलंकार अरुणा सगळ्या पहिल्यांदा मानाचा मानाचा मानाचा मुद्रा असा नवरा मिळायला भाग्य लागतं आणि अशा स्त्रीच्या मनातली करुणा कळायला अरुणा लागते. कारण खरंच ही आठवडाभर काम करते, सोमवार ते शनिवार काम करते, खपते घरात येऊनही त्या ठिकाणी काम करते. अशा वेळेला एक हक्काचा रविवार तिला मिळायलाच हवं. किती दमदार विचार मांडलात आणि अशा प्रकारचा नवरा प्रत्येकीला मिळायला हवा असं आर्जेंटिनाचं वाटतं. वळ या पुढच्या अलंकडे. कर्नाटक बेंगलोर येथून अलंकार परवीन कौसर लिहितात. धाकट्या सुनेच्या आई बाबांना आई बाबांनी भरपूर दागिने घातले हो असे थक्यात म्हणत सासू आपल्या नव्या सुनेच्या खोलीत गेले. कोणाच्या रूम मध्ये जायच्या आधी नॉक करावं हे माहित नाही का तुम्हाला सासूबाई?
असे जोरात नरसिंहाने सासूला म्हटले, संस्कार हाच खरा

असतो असे म्हणत शास्त्र्यांनी आपल्या मोठ्या सुनेकडे पाहिले. वा अलकल्पवी युपिन यू डिझर्विन. खरंच आहे म्हणजे छानच खरंच धाकट्या सुनेच्या आई बाबांनी भरपूर दागिने घातले असं म्हणत नव्या सुनेच्या खोलीत गेली. फक्त इथे मला थोडा गोंधळ वाटला की नवी सून पण पुन्हा धाकट्यापेक्षा आणखी छोटी का, आणि मग ती मोठी सून कोण, मग ती थोरली सून कोण. अर्थात शास्त्र्यांनी जे सांगितलं ते मात्र 100% बरोबर आहे. कोणाच्याही खोलीत जाताना आपण नॉक केलंच पाहिजे हा विचार अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आपण प्रत्येक अधिक एकाच पाहिजे. वळ्या पुढच्या अलककडे. लातूर येथून अलकचा प्रभाव वाढकर लिहितात ती सृजन ती फोटोग्राफी करीत रानोमाळ भटकायची. माळरान माळरानावर असंख्य रंगाची फुले पाहून झपाट लागत आडवे पडून फोटो शूट करू लागले. अचानक एक पोटात अंडी असलेली साटणा सरड्याची मादी दिसताच कॅमेरा फ्लॅश करीत त्याच्या मागे धावली. शेवटी तिला एक मोकळा शंख दिसताच मोठ्याने ओरडली, गोष्ट मिळाली. अलंकार प्रभाव फोटोग्राफीच नाही कुठलाही छंद असेल. जेव्हा आपल्याला आपल्या मनासारखं मिळतं, जेव्हा आपल्याला आनंद देणारी काहीतरी गोष्ट मिळते त्यावेळेला युरेका युरेका असं आपण म्हणतो. ते उगाच नाही, शंख दिसला शंखच नाहीये, गोष्ट मिळाली. कारण की अशाच कोणत्या तरी गोष्टीच्या नक्कीच शोधात होती असेल, अशाच कोणत्या तरी शोधाच्या शोधात होती असेल हे तुमच्या अलग मधून अगदी सहज व्यक्त झालंय. आणि म्हणून तिला आनंद झालेला आहे आणि ती धावत गेली. याचा अर्थ तो सटा साटणा चढला जो आहे तो त्या ठिकाणी नक्कीच अँटिक पीस असावा. किरकोळ नसेल तर त्या ठिकाणी सापडलं दुर्मिळ असावं. ऐकूया पुढच्या अलग. नागपूर येथून अलंकारचं वर्षा श्रीकांत कंपावर. वर्षाचे टोपणाने लिहितात समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी तो धडपड होता. शिक्षण असूनही साडी नेसून चौका चौका दिसायचा. आज सरकारी नोकरी मिळाली म्हणून त्यांनी उत्सव साजरा केला. अलंकार वर्षा तुमच्या अलग मध्ये वर्षा वसतो विषयांचा. फार छान पद्धतीने तुम्ही खरं म्हणजे अलग मांडता, वेगळा विषय तुम्ही प्रत्येकाला अलग म्हणून मांडता, अलग म्हणून सांगता. इथे सुद्धा तृतीय पंथांचा म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहात त्याला यायचं आहे, त्याला यायला मिळत नाहीये आणि ती धडपड. आणि मग समाजामध्ये त्या ठिकाणी स्थिरतावर होण्यासाठी तिसऱ्या म्हणजे तृतीय पंथींना शासकीय नोकरी मिळाली आणि आता त्यांचं आयुष्य बहरात आलं असा एक वेगळा विचार, वेगळी अलग तुम्ही मांडली. त्याबद्दल तुम्हाला माझा समुजला. अनेक कपडे जसे कसं होतं, कुठे जाऊ नका, एकत्र पुढे आवाज आनंदीला आनंद लुटा. मी हा गेलो आणि हा आलो घेतो एक व्यावसायिक विश्रांती. धन्यवाद.

फेब्रुवारी 2026 आणि तुम्ही ऐकत आहात प्रयोग क्रमांक 190 अर्थात द्विशतकीय मजल मारायला फक्त 10 प्रयोग बाकी उरले आणि 189 क्रमांकाच्या प्रयोगामध्ये तुम्ही एकापेक्षा एक बहारदार अलग ऐकल्यात. 190 मध्ये त्याच प्रकारच्या अलग तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळत आहेत. हे खरं म्हणजे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. अलगकर मित्रांनो, अशाच एकापेक्षा एक बहारदार अलग पाठवत राहा आणि आरजे जगदीशला तुमची अलग ऐकवण्याची संधी देत राहा. वळूया प्रयोग क्रमांक 190 मधील पुढच्या अलगकडे जे आपल्याला पाठवले. गोंदी येथून अलगकार निसर्ग कवी श्री किशोर कुमार मलेवर. अलगकार किशोर कुमार लिहितात, आपण या जगात अनोळखे आहो असे त्याला नेहमी वाटे. तो दिवसभर अंगमेहनतीची कामं करून रात्री कविता लिहायला लागला. सुट्टीच्या दिवशी कवी कविता सादर केल्यावर जो त्यांच्या कविता टाळ्यांचा गडगडाट पाहून आनंदाने भारावून गेला. वा अलगकार किशोर कुमार, म्हणजे तुम्ही अगदी योग्य शब्दामध्ये योग्य व्यक्तीची ओळख करून दिलीत असं म्हणायला हवं. छंद जोपासायचा, आवडी जपायच्या असतात. आवडी जपल्या की आवडीला सवड काढली की त्यातून त्या ठिकाणी आपल्याला आपलं नावलौकिक कमवता येतं. आपण त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे आपल्या अस्तित्वाची चुणूक लोकांना दाखवू शकतो, अस्तित्वाची जाणीव करून देऊ शकतो. खूप सुंदर कविता लिहिता आणि निसर्ग कवी नव्हे अनेक प्रकारचे कवी म्हणून सर्वत्र नावलौकिक कमवा या शुभेच्छा देतो. आणि आजी देवदीस वळते पुढच्या अलगकडे. पुढचे अलग आपल्याला पाठवले अलगकार अंजली वेंगुर्लेकर अंजू ऑटो पंडावाने रत्नागिरी येथून. रात्र गडद होत असतानाच घरातील शांतता अधिकच झड वाटू लागली आणि अचानक दारावर दार आपोआप किळकिळत उघडलं. थंडगार वारा अंगावरून सरकन निघून गेला. कोणीतरी आत शिरल्याचा स्पष्ट आवाज झाला पण तिला पावलांचे ठसे कुठेच दिसत नव्हते. थरथर त्या हाताने तिने दिवा लावला तर समोर सगळं पूर्वीसारखंच रिकामं दिसलं आणि ती मागे वळताच आणि ती मागे वळताच आलं तर अंजुली अंजोलिका म्हणू का तुम्हाला मी का अंजुलिका म्हणू, म्हणजे भयकथा उत्तम प्रकारे तुम्ही लिहाल याची शाश्वती याची खात्री त्या ठिकाणी आज जगदीशला दिवसेंदिवस पटायला लागले. खूप छान पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही मांडणी करता. म्हणजे एकीकडे त्या ठिकाणी भय निर्माण होईल असं वातावरण तुम्ही तयार करता आणि मग त्याच्यात वाचकांना घेऊन जाता आणि अचानक वाचकांवरची तुमची पकड ही तुम्ही घट्ट करता. म्हणजे कोणीतरी शिरल्याचा स्पष्ट आवाज आला पण पावलांचे ठसे कुठेच दिसत नव्हते. तिने दिवा लावला तर समोर सगळं पूर्वीसारखंच. इथे ना प्रश्न पडतो की कोण आलं असेल, का ती आवाज होती, मग कोणीच नाही आलं म्हणजे त्या ठिकाणी मग आवाज कुठून आला, दार खिणखिणलं कसं, वाऱ्याने उघडलं तर एवढा वारा होता का, असे प्रश्न निर्माण होतात आणि मग भास आभासाचा खेळ सुरू होतो. वा खूपच छान अलगकर अंजली वेंगुर्लेकर, तुम्ही म्हणाल बऱ्याच दिवसांनी मी अलग लिहिते. अलग नियमितपणे लिहित राहा म्हणजे अलग लिहिण्याचा त्या ठिकाणी सराव होईल आणि सफाईदारपणे तुम्ही अलग लिहू शकाल. चला तर आता अर्जी जगदीश वळतो त्याच्या अलग जीवनातील आवडत्या कार्यक्रमातील आणखीन एका आवडत्या सोहळ्याकडे अर्थात वनगे कुटुंबियांच्या अलगकडे. अलगकार चौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सदगर पुण्यातून लिहितात, मृत्यू हा खरंच इतका स्वस्त आहे की त्याला पैसा माणसं सत्ता प्रसिद्धी इत्यादी काहीच लागत नाही. वेळचा मात्र तो गुलाम आहे. खरंच आहे अलगकार शैलजा, तुम्ही पुण्याच्या आहात, बारामती तुम्हाला जवळच आहे आणि त्यात दादा हे तुमच्या आमच्या सगळ्यांचे जवळचे. अनेक आरोप त्यांनी पचवले पण आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. अजात शत्रू असलेल्या दादांचं अपघाती निधन व्हावं हा खरंच महाराष्ट्रासाठी दुर्दैवाचा असा भोग आहे, दुर्दैव आहे महाराष्ट्रासाठी. आणि हा अपघात आपल्या सगळ्यांच्या जीवाला चटका लावून गेलाय आणि त्यावरच आधारित तुम्ही अलग लिहिलीत आणि मृत्यूचं वास्तव

अशा अनेक अलंकारांच्या सानिध्यात राहून राहून तुम्ही त्या ठिकाणी समर्थपणे सकसपणे दोघेही अलकल्या लागला आहात. मला तुमचं दोघांचंही अभिनंदन करायचंय, कौतुक करायचंय. इथे बघा, ती हे सुद्धा एक पात्र आहे आणि आणखीन एक ती हे सुद्धा पात्र आहे आणि सगळा द्वेष ती करत होती, पण आता तिने तिला सन्मानित केलं, द्वेष संपला आणि त्या ठिकाणी द्वेषाची जागा आता त्या ठिकाणी कौतुकाने घेतली, आभाराने घेतली, शाबासकीने घेतली. किती उत्तम लेखन तुम्ही अलंकार महेंद्र केलंय. तुमच्या या अलकला भाषिक सौष्ठवाला मानाचा मानाचा मुद्रा. वरूया पुढच्या अलककडे. अलकड श्रावणी संदीप गुंड धानोरी पुणे 15 येथून लिहितात, एक माणूस वाळवंट ताणीने व्याकुळ होऊन बसला होता. समोरून उंट जात होता, त्या उंटाला त्या माणसाची दया आली आणि त्याने त्या माणसाची तहान भागवली. अलकड श्रावणी अजब आहे अलक, गजब आहे अलक, वेगळी अलक. म्हणजे इथे भूतदया त्या ठिकाणी प्राण्यांवर आपण जी दाखवतो त्याला म्हणतात. इथे प्राण्यांनी त्या ठिकाणी मानव दया केली आणि तहानलेल्या व्याकुळलेल्या त्या माणसाला उंटाची त्या ठिकाणी खरं म्हणजे या अलक मध्ये भविष्याची नांदी आहे. या अलक मध्ये भविष्याच्या गर्भात जडलेला काळोख आहे. ही अलक अलक नाहीये, तर ही अलक भविष्यात आपलं काय होणार आहे आणि सर्वत्र कसं वाळवंट असणार आहे आणि त्यावेळेला त्या ठिकाणी ही प्राणी मात्र आपल्याला कशी मदत करणार आहे. आज आपण त्या ठिकाणी प्राणी मात्राला कशी मदत करायला हवी हे सुद्धा क्रम जे अलक मी सांगितलंय. या आधेरेला अलकला अलक श्रावणी मानाचा मानाचा मुजरा. मला ब्लॉट आवडला, अलक आवडली. वळ या पुढच्या अलकडे जे आपल्याला पाठवले. अलका नागरत्न कुडचरकर फोंडा गोवा येतो. ही लहानपणी दारू पिणाऱ्या माणसाला पाहून खूप घाबरायची. मोठी झाल्यावर तिचे लग्न पण मनातील भीती कमी झाली नव्हती. ती नवऱ्याजवळ नवरा जवळ आला तरी भितकत असे, दचकत असे. नवऱ्याला वाटले नवीन आहे, सुधारेल. नवऱ्यावर प्रेम करायची, त्याला त्याच्या आवडीचं सर्व बनवून द्यायची. फक्त एखाद्या मात्र घाबरायची. काय असेल तिच्या घाबरायचं असतं. अलका नागरत्न पहिल्यावरती मी सांगितलंय, पण मध्यावरील म्हणजे तो नवरा दारू पिणारा होता की नाही याची मात्र त्या ठिकाणी खात्री पटत नाही किंवा हे मात्र कळत नाही. काय नेमकं काय झालं असावं हे लक्षात येत नाहीये. आपण असा विचार करून नसेल, पण लहानपणाची भीती मात्र मनात तशीच राहते. ती भीती आपण कसंही करून संपवली पाहिजे. नवऱ्याच्या मनामध्ये हा विचार घेणं अत्यंत महत्वाचं आहे, गरजेचं आहे. ऐकूया वळूया पुढच्या अलककडे जी आपल्याला पाठवले. अलंकार सुलभा गोगरकर अमरावती येथून. तिने खूप मेहनत घेऊन गीत गायन केले. आवाज आणि सुरही छान लागला होता, पण बक्षीस म्हणून ठेवलेल्या गळ्यातला हार मिळाला नाही. तिला वाटलं आता या पुढे गाणं गायला नको, पण लगेच विचाराला माझा गळा तर खेळणार नाही ना पुढे. वा वा अलंकार सुलभा, तुम्ही सुलभ पद्धतीने त्या ठिकाणी कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको. हे तत्वज्ञान शिकवलं, तत्वज्ञान सांगितलं. तुमच्या या अलकला मानाचा मुजरा आणि खरंच एक दमदार संदेश दिला. हा काय वेळांचं काय झालं, पण गळ्यात तर त्या ठिकाणी सरस्वतीने हार गुंफलेला आहे. त्या हाराचं त्या ठिकाणी मी अपमान कशाला करू. मी करत राहीन, मी त्या ठिकाणी जिंकत राहीन आणि एक ना एक दिवस माझं नक्कीच त्या ठिकाणी आयुष्य सार्थकी लागेल. माझी गायनाची कला मी जपत राहीन. वा खूपच सुंदर. वळूया पुढच्या अलकडे आपल्याला पाठवले. नाशिक येथून अलका विमेश यशवंत भागडे. अलका विमेश नाशिकला राहतात. नाशिकवर एक गोष्ट आठवली. दिनांक 21 फेब्रुवारी, दिनांक 22 फेब्रुवारी मी नाशिकला येतोय. ज्या ज्या अलंकारांना नाशिकला मला भेटण्याची इच्छा असेल ते नक्कीच यावं. मी लवकरच त्या ठिकाणी पत्ता अलग रेडिओ पुणेरी आवाज अलगची झलक या समूहात टाकेन. वैयक्तिक तुम्ही मला कळवा येणार असाल तर आला तर भेट होईल. भेट झाली तर माझं जीवन सार्थकी लागेल, माझा जन्म सार्थकी लागेल. भेटू 22 फेब्रुवारी संध्याकाळी 3 ते 4 या वेळेमध्ये. अलका विमेश लिहितात, प्रसिद्ध कलाकाराने आपली शालेय जीवनाची परंपरा आजही कायम ठेवली. अलका विमेश आईच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही अलक लिहित आहात. मी तर म्हणतो आईपेक्षा थोडस अलकत्व तुमच्या अलक मध्ये अधिक यायला लागलंय. अर्थात हा आईच्या मेहनतीचा आणि आईच्या नित्यनियमाने अलक लिहिण्याचा परिणाम तुमच्यावर झालाय हे मात्र त्या ठिकाणी हमकार मी सांगू शकतो.

खरंच किती सुंदर. म्हणजे बघा ना, याच्यात तुम्ही परंपरा जपण्याचं तत्व सांगितलं, याच्यात तुम्ही त्या ठिकाणी परंपरा जपता जपता त्या ठिकाणी आपण आपली कला जपली पाहिजे हे तुम्ही सांगितलं. शाळेला विसरता कामा नये हे तुम्ही सांगितलं. आपल्या मुळांना त्या ठिकाणी आपण मुळापासून जपलं पाहिजे हाही विचार तुम्ही मांडलात. एवढे सगळे विचार. म्हणून मी नेहमी म्हणतो, तुमची अडक असते छोटी, गोष्ट सांगते मोठी. दोन ते तीन वाक्यांमध्ये अडक लिहितात, तुम्ही एका वाक्यात अडक लिहित आणि परंपरेचा त्या ठिकाणी दायित्व तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतलं. मला वाटतं तुमच्या अडकला मानाचा मानाचा मुद्रा दिलाच पाहिजे. वळूया पुढच्या अडक काय. अलकरची बाळ माने आरकेनगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून लिहितात. सकाळपासून रिचार्ज साठी पाठ धरलेल्या वृद्ध सासऱ्यांच्या मोबाईलवर तिने अखेर काम आवल्यानंतर रिचार्ज आणून दिले. फोन रिचार्ज होता क्षणी त्याने नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या नातवाला फोन लावला. कसा आहे बाळा? नातू म्हणाला, मी ठीक आहे आजोबा, तुम्ही कसे आहात? नातवाच्या आवाजानं आजोबांचं आयुष्यही आता रिचार्ज झालं होतं. अलकार बाळ बाळ येतो, तुम्ही अलकचे बाप आहात. काय छान अलक लिहिलेत. म्हणजे इथे नातवाचं आणि आजोबातलं त्या ठिकाणी ऋणानुबंधाचं नातं, दुसरीकडे सुनेला सासऱ्याबद्दलचा असलेला दुस्वास किंवा त्या ठिकाणी त्याची ती विपरीत नकोची वाटणारी ती सून, ती कजाक सून आणि सुनेच्याच मुलाला जे आपल्याच नातवाला फोन त्याने लावलाय. खरंच किती सुंदर प्लॉट आहे. खरं म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावा, एखाद्या स्क्रिप्टला शोभावा असा तुम्ही प्लॉट या अलग म्हणून नंबरला आहात. तुमचं त्रिवार अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप मानाचा मुजरा. वर या पुढच्या अलगकडे आपल्याला पाठवले. पुणे 58 येथून अलगकार अंबादास ठाकूर, माफ करा, अलगकार अंबादास ठाकूर वारजे पुणे 58 येथून लिहितात. तिच्या पाककलेचे कौतुक करताना त्याच्या दिवंगत पत्नीपेक्षा ती उजवी असल्याचे तो आवर्जून तिला सांगत असे. त्याने साडी आणल्यावर एवढी चांगली साडी आपल्या दिवंगत पतीने कधीच आणली नाही असे ती म्हणाली. त्या दिवसापासून त्याने आपल्या दिवंगत पत्नीचा कधी उल्लेख केला नाही आणि त्या दोघांच्या स्तुती संसाराला सुरुवात झाली. अलकर अंबादास प्रामाणिकपणे सांगतो, मला इथे सुमा करंदीकर, सुविद्य पत्नी बिंदा करंदीकर यांच्या त्यांचं रात नावाचं आत्मचरित्र आठवलं. रात मध्ये बिंदा करंदीकरांची दुसरी पत्नी सुमा आणि सुमा करंदीकरांचे दुसरे पती म्हणजे बिंदा, म्हणजे दोघांचंही पहिलं लग्न झालेलं आहे. दोघांचे पहिले जे काय जीवनसाथी आहेत ते निवडतले आहेत. दुसऱ्या लग्नानंतर त्या ठिकाणी एकमेकांशी संवाद साधतायत. त्यांच्याही संवादामध्ये कुठेही आधीचा उल्लेख आला नव्हता आणि खरं म्हणजे म्हणून तर त्यांचा संसार अत्यंत सुखाचा झाला होता असं आपण ठामपणे म्हणू शकतो. अलग प्रेमी रसिक श्रोते, ऐकूया पुढची अलगची आपल्याला पाठवले. दौंड जिल्हा पुणे येथून अलगकार श्री वाय के शेख पारगाव, तो निवडणुकीत हरला. दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत होती. तो तिळगुळ घेऊन विजेत्या उमेदवाराकडे गेला. म्हणाला, झाले गेले विसरून जा, तिळगुळ घ्या, गोडबोड बोला. वा अलगकार वाय के अप्रतिम मानाचा मुजरा. म्हणजे अगदी अलकर अंबादास तुम्हालाही मानाचा मानाचा मुजरा आणि अलकर वायके तुम्हालाही मानाचा मुजरा. जबरदस्त आलत आहे. खरंच जुनं जे झालं मानाचं असो अपमानाचं असो खासकरून अपमानाचं असो ते विसरलं पाहिजे. विजेत्याने पराजिताबरोबर त्या ठिकाणी सौहार्दपूर्ण वातावरण ठेवलं पाहिजे आणि पराजितानेही पराभव स्वीकारून कुठल्याही प्रकारचे कारण मीमांसा न देता विजेत्याचं अभिनंदन करायला हवं. आणि हीच खरी भारतीय संस्कृती आहे की तिळगुळ असून तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. खरं म्हणजे मकर संक्रांती झाली पण मकर संक्रांतीवर एवढी कामदार आलं तर वायके तुम्ही पाठवली, तुम्हालाही मानाचा मानाचा मुजरा. अलंक प्रेमी रसिक श्रोत्यांनो, कुठे जाऊ नका, पुढच्या भागात मी परत येतो. तोपर्यंत ऐकत राहा पुणे द्या आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा आणि चहाचा गोट अवश्य घ्या. धन्यवाद. मी व्यावसायिक विश्रांती घेतो.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग कबड्डी रसिक श्रोते हो, आज 8 फेब्रुवारी 2026 आणि प्रयोग क्रमांक 190 म्हणजे 10 बाकी 200 अर्थात द्विशतकाला। आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक सुंदर आकर्षक विषयाने संपन्न भाषा कौशल असलेल्या बहारदार धमाल अशा आलेख ऐकल्यात आणि त्या तुम्हाला 100% आवडल्या असतील। आता आरजे जगदीश वळतोय पुढच्या आलेखकडे, जी आपल्याला पाठवले आलेखकार आत्माराम बर्डे कराडी जिल्हा गडचिरोली येथून। आलेखकार आत्माराम लिहितात,

एक मुलगी लग्न होऊन आपल्या घरी गेली, पण तिला आई बाबांची चिंता सारखी असायची, कारण ती एकुलती एक मुलगी होती. एक दिवस सकाळी उठली आणि बाबाला फोन केला, म्हणाली बाबा जमिनीत बीज टाकायचंय, त्याला खतपाणी द्यायचं, त्याची चांगली निगा राखायची आणि रोपटं मोठं झालं की त्याला दुसऱ्याचं स्वाधीन करायचं. यासाठी केवढं मोठं काळीज लागतं नाही का बाबा? इकडे तुमचं रोपटं अगदी सुखात आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मग झालं. वा पालक कर आत्माराम, कन्या सासुराची जाय मागे परतुनी पाहे असे संत तुकारामांचे वचन आहे. खरंच आहे, मुलींवर काय प्रसंग ओढावत असेल आणि बापही आई बाप आपल्या काळजावर दगड ठेवून मुलींना साध्वी कसे पाठवत असतील, ही परंपरा कशी निर्माण झाली असेल आणि ती आजतागायत कशी टिकून आहे याच आणि मुलींसाठी बापाबद्दल असलेलं काळीज जे आहे ते कसं सतत त्या ठिकाणी सतत प्रस्फुटित होत असत, सतत स्फुरण पावत असत आणि त्यातून बाबा मला तुमची आठवण येते हेच येत असेल ऐकायला, अशी तुमची अलग आहे. मुलगी आणि बाप त्यातही लग्न झालेली मुलगी आणि त्या ठिकाणी बाबा यांच्यातल्या नात्याची तरलता तुम्ही अगदी चांगल्या शब्दामध्ये ती व्यक्त केली. फक्त अलग कर आत्माराम एक सूचना अत्यंत महत्वाची, तुमची अलग जवळजवळ 10 वाक्यांची आहे. प्रथम अलगकार श्री राजेंद्र वैशम पायन असं म्हणतात की अलग 4 ते 5 वाक्यात असायला हवी. हा अत्यंत महत्वाचा नियम आहे, हे मार्गदर्शक तत्व आहे, ते तुम्ही पाळा आणि पुढच्या अलग कमीत कमी शब्दांमध्ये अलग लिहायला सुरुवात करा. चला तर ऐकूया अलगकार निलेश वासुदेव गणगे नील कवी नागपूर येथून लिहितात. अचानक त्याच्यावर 5-6 जणांनी हल्ला केला. थोड्या वेळानी त्याची मानलेली बहीण 4-5 मुलं घेऊन तिथे आली. त्याच्या जीवात जीव आला. मानलेल्या बहिणीने सोबत आलेल्या मुलाला इशारा केला, यानेच माझा विनयभंग केल्याचे सांगितले. पालकांना धोका देऊन पळून जाऊन लग्न करू नकोस हे सांगणे त्याचं चांगलं, हे सांगणे त्याच्यावर चांगलेच उलटले होते. अलगकर निलेश म्हणजे काय म्हणायचं, आता मानायचं की नाही मानायचं, विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. नावाजलेल्या गुरुवानेच त्या ठिकाणी मंदिरामध्ये किंवा नावाजलेल्या म्हशीनेच तोडगा द्यावा यासारखी ही परिस्थिती आहे. विश्वासराव पानिपतच्या युद्धात मारला गेला आणि तेव्हापासून विश्वास संपला आणि विनयभंग झाला असं म्हणून तुझ्याच भल्यासाठी काम करणाऱ्या तो चांगला नसेल आणि शिवाय काय वाईट सांगितलं, पालकांना धोका देऊ नकोस, किती सुंदर तत्वज्ञान त्याने सांगितलं होतं. पण म्हणतात ना प्रेम आंधळ असतं, बहिर असतं, मुक असतं आणि मी तर म्हणतो फार हलकट असतं. ते असं आपल्याला कोण कोणाचं आहे तेच कळत नाही आणि मग आपण विनाकारण त्या ठिकाणी नको त्या माणसावर विश्वास ठेवतो. ऐकूया पुढची अलग पुणे येथील अलंकार निलिमा नातू यांची. तिच्या घरी कोपऱ्यात गवसणीत ठेवलेला तंबोरा पाहून मी म्हणाले अरे वा गातेच वाटत, मला आवडेल रियाज ऐकायला. तेव्हा ती म्हणाली हो मी संगीत विशारद आहे, पण तंबोरा बाहेर काढायचा नाही असा घरचा नियम आहे. मग त्यावरची धूळ झटकते फक्त. अलका निलिमा आजही स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समता या फक्त पुस्तकातल्याच गोष्टी आहेत, या फक्त पुस्तकातच राहणार असं वाटायला लागलंय. बघा ना तंबोरा, तिला गायनाची आवड आहे, तिच्याकडे ती कला आहे, ती अंगभूत कला आहे, ती अंगभूत कला तिने जपली पाहिजे आणि तिच्या कलेला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, वाव दिला पाहिजे, संधी दिली पाहिजे, कौतुकाची थाप दिली पाहिजे. इथे मात्र त्या ठिकाणी धूळफात तंबोरा पडलाय. तंबोऱ्यावरची धूळ दिसू नये याची काळजी ती घेते, कारण तिला कलेवर प्रेम आहे म्हणून ती तंबोरा स्वच्छ करते. पण खरंच आपण किती दिवस असं जगत राहणार, अशा प्रकारचा दुजाभाव आपण करत राहणार. योग्य विषयाला वाचा फोडल्याबद्दल अलगकर निलिमा तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलग. ठाणे येथील अलगकर विद्या कुंभार लिहितात, सगळ्या गोष्टी लिहून ठेवत जा आजोबा म्हणाले. काही दिवसांनी जेव्हा हिशेब द्यायची वेळ आली तेव्हा सर्व डिजिटल डाटा उडाडले, तो हतबल झाला. आजोबांनी त्याची हिशेबाची नोंद बही त्याच्या पुढे ठेवली. वा अलगकर विद्या 100 पैकी 100 गुण या परंपरेला. खरंच उगाच आपण म्हणत नाही 4

पावसाळे जास्त बघितले आहेत. डिजिटल डेटा कधी उडू शकतो, काही होऊ शकतं. परवाच माझा मुलगा म्हणाला की बाबा मी पीसी घेतो. मी म्हटलं की चांगलं, फक्त म्हटलं एवढं लक्षात ठेव पीसी त्या ठिकाणी उडाला तर त्यातली सगळा डेटा उडतो, त्याच्या बॅकअपचं काय, इन्व्हर्टरवर चालणार असेल तर त्याच्या व्हीपीएसचं काय. म्हणजे जुन्या माणसानं संगणकाचं ज्ञान नसेल कदाचित, पण डॉक्युमेंटेशन कसं करायचं याचं ज्ञान नक्कीच आहे. आणि ती गोष्ट आपल्याला उपयोगी येऊ शकते. आता काही करंट विचारतील की ती हिशेबाची नोंद वही हरवली असती तर, पण अभावाच्या दुनियेत सगळंच अभावाचं असू शकतं ना, सगळीच कमतरता असू शकते. मग त्या गोष्टीचा विचार करण्यात अर्थ काय आलं तर विद्या छान विद्या दिलीत त्याबद्दल, तुम्ही मडकही छान घडवलं त्याबद्दल अलक्कल विद्या कुंभार तुम्हाला मनस्वी धन्यवाद आणि खूप खूप तुमचं अभिनंदन मानाचा मानाचा बजरा. व या पुढच्या अलक्कल जी आपल्याला पाठवले अलक्कार सुधीर विद्याधर कुर्डीकर सांगे दक्षिण गोवा. अलक्कार सुधीर पहिल्यांदाच अलक पाठवल्याबद्दल अलकची जनक या कार्यक्रमात नवे नवे कुटुंबात तुमचे सहर्ष स्वागत अभिनंदन धन्यवाद. नियमितपणे आलं पाठवत राहा. गोव्याला कधी एखादा कार्यक्रम ठेवा आणि आमच्यासारख्या माणसांना बोलवा, म्हणजे आम्हाला गोवा फिरता येईल आणि तुमच्या घरचा पाहुणचारही घेता येईल. अलग सुधीर लिहितात, पहिल्यांदा अपयशाने दाळ ठोठावले, मनाने थोड्या वेळ हार मानली, पण आईच्या डोळ्यातील विश्वास पाहिला आणि मनात पुन्हा उभारी आली. अलग सुधीर तुम्हाला सुधीर येवोत. आईच ऐकत राहा, कधीच काही कमी पडणार नाही. जो आई वडिलांना विसरला तो भर रक्त्यात घसरला असं मी म्हणतो, कारण आई वडील आपल्याला योग्य तोच मौलिक अनमोल असा संदेश देत असतात. अलका सुधीर खरंच आईने दिलेला संदेश हा आपण सगळ्यांनी तंतोतंत पाळावा, कारण आई आई असते, बाबा बाबा असतात आणि अपयशाने कधीच त्या ठिकाणी खचून जायचं नसतं, अपयशाने हार मानायची नसते. किती दमदार विचार मांडला, खूप खूप सुंदर. वळूया पुढच्या अलंकार जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलंकार मोहन दुसाळे नियत. तो तिला नेहमी घालून पाडून बोलत असे, ती चकार शब्दही न उलटता बोलत असे. मुकाट्याने सहन करत होती ती. देवाघरी गेल्यावर त्याला तिची किंमत कळली. अलंकार मोहन मोहिनी आहे तुमच्या अलंकची. खरंच तत्वज्ञान किती बहाल झालंय, तत्वज्ञान किती महत्वाचं आहे. मेल्यानंतर किंमत कळते, गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला किंमत कळते. हा विचार तुम्ही तुमच्या आलकपणून पसरवलात, प्रसार केलात, प्रचार केलात आणि खरंच आहे आपण एकही शब्द उलट न बोलणाऱ्या माणसाला 70% तोंडपे देतो. भांडायला अंदाज देणाऱ्याला मात्र त्या ठिकाणी आपण दूर लोटतो किंवा त्याच्या जवळच्या दूर राहतो. म्हणजे किती नियतीचा उलटा फेरा आहे आणि आज तिची आठवण येणं, तिची किंमत कळणं साहजिकच आहे. ऐकूया रत्नश्रेया टोपणनावाने लिहिणाऱ्या पंढरपूर येथील अलंकार जयश्री शिंदे लिहितात, हे बैल आता काहीच कामाचे नाही, यांना आता न पोचलेलंच बरं, यांना आता न पोचलेलंच बरं. तो त्याच्या वडिलांना म्हणाला, तू बरोबर बोलतोस, तसे तर आम्ही असं काहीच कामाचे नाही, तरी तो आला पोचतोच ना. ते शांत आवाजात त्याला म्हणाले. अलंकार जयश्रीने शांत आवाजात बोलले असले ना ते त्यांच्या डोळ्यात नक्कीच अश्रू आले असतील. ते शांत आवाजात बोलले असले तरी त्यांच्या मनामध्ये काहीतरी त्या ठिकाणी तगमग होत असेल, त्यांच्या मनामध्ये सद्गतीत भाव आला असेल. ज्या बैलांनी त्या ठिकाणी तुला लहानाचं मोठं केलं काबाड कष्ट करून, तू बैल आहेस खरं म्हणजे त्या बैलांना तू टाकायला निघालास. न पोचलेलं बरं आणि म्हणून मी मुद्दाम पॉज असा घेतला, याचा यांना आता न पोचलेलंच बरं, आता न पोचलेलं बरं, आता न पोचलेलंच बरं, आता न पोचलेलंच बरं, आता न पोचलेलंच बरं. याच्यात मला हे सुचवायचं आहे की आता त्यांना काही न करता आपण पोचूया असा सकारात्मक भाव. केवळ एक पॉज, न पोचलेलंच की आता न पोचलेलंच, याच्यातून त्या ठिकाणी व्यक्त करता येतो एवढंच मला सुचवायचं होतं. अलंकार जयश्री मानाचा मानाचा गुजरा तुमच्या या अलंकला. वळूया पुढच्या अलंकार जे आपल्याला पाठवले कर्नाटक. कर्नाटक येथून कलबुर्गी येथून अलंकार शोभा रामदुर्ग. यश अपयश. दहावीचा विद्यार्थी हिरमुसला होऊन घरी आला. आई तू रागावणार तर नाहीच ना.

मी पहिल्यांदाच पहिला रँक गमावून बसलो ग. म्हणाली आई म्हणाली, अरे राजा रँक नक्कीच महत्वाचा असतो, परंतु यश अपयश आनंदाने स्वीकारून पुढच्या कार्यात लागावं. अलकर शोभा, तुमच्या आलतने संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढली. काय सुंदर आहे, राम दुर्ग आहे तुमच्या नावात, राम आहे, किती उत्तम. कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी अभिनिवेश न आणता आई सहज बोलली, रँक महत्वाचा असतो पण यश अपयश आनंदाला स्वीकारून पुढे जायचं असतं, पुढच्या तयारी लागायचं असतं. वा अतिशय उत्तम, मानाचा मानाचा मुजरा तुमच्या आलकला, आईला आणि तुम्हालाही. तुम्ही योग्य संस्कार घडवताय, का तुम्ही मुख्याध्यापिका होतात म्हणून तुमची दोन्ही मुलं डॉक्टर आहेत, शिवाय स्वतः तुम्ही भगवद्गीतेवर भाष्य करताय आणि सुमधुर भाषेचं भाष्य नक्कीच पुढच्या 15 तारखेला कार्यक्रमामध्ये आपण ते पुस्तक घेणार आहोत, तेव्हा तुम्हाला आणि समस्त रसिक श्रोत्यांना ऐकायला मिळेल. व या पुढच्या आलकी जी आपल्याला पाठवली यवतमाळ येथून सना या टोपणला लिहिणाऱ्या अलकर संगीता नागदेवे. अलकर संगीता फार उशीर करता ना तुम्ही अलग पाठवायला, म्हणजे शेवटच्या क्षणाला पाठवता. मी घेतली तुमची अलग, पण नियमितपणे अलगची जलक या कार्यक्रमाची अलग जास्तीत जास्त बुधवारपर्यंत आपण मागवून घेतो. एकाच दिवस गुरुवार उजाडतो पण बुधवारपर्यंत आपण मागतो. आणि तुम्ही तर अलगच्या इतक्या जुन्या जाणत्या त्या ठिकाणी रसिक आहात, वाचक आहात, श्रोते आहात, अलगकार आहात, तुम्ही अशी चूक करू नका. आता माझ्याकडे थोडासा वेळ होता म्हणून मी तुमची अलग पटकन घेतली, अन्यथा ती तशीच राहिली असती आणि पुढच्या वेळेला गेली असती, मग तुम्ही रुसला असतात की नाही माझ्यावर. अलगका जगदीश रेडिओ जॉकी जगदीश असं काय करता, इतक्या वर्षांपासून मी अलग लिहिते असं म्हणाला असतात की नाही. ऐकूया अलगकार संगीता लिहितात. मुलीच्या लग्नाच्या वेळी आचार्याच्या हातून भाज्या बिघडल्या, मग काय जेवताना स्त्रियांची कुजबूज चालू झाली, तेवढ्यात तिलाही ऐकू आले आणि ती त्यांना म्हणाली, बाईसाहेब बाईसाहेब गोड मानून छान. वा वा अलगकार संगीता, गोड आहे बरं का तुमची अलग, म्हणजे किती गोड शब्दात गोड मानून घ्यायला सांगितलं आणि किती गोड शब्दामध्ये अर्जव केलेत. खरंच लग्नामध्ये मोहिंदुळी असतातच आणि ते असायलाच पाहिजेत. कुठलंच लग्न कधी परिपूर्ण असूच शकत नाही. नुकतंच माझ्या मुलीचं, म्हणजे 2 महिन्यापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं, त्याच्यातही काही नावं ठेवली असतील, ठेवलीत काही हरकत नाही, पण तरी पण गोड मानून घ्यायला काहीच हरकत नाही. गोड मानून घ्या, सगळं काही गोड होईल, सगळं आनंदात होईल. टीका करण्यापेक्षा जे मिळालंय त्यांच्यावरही बरीच जबाबदारी असते, झाली असेल चूक ती पदरात घ्या आणि माझ्या मुलाला मुलीला बरोबर आशीर्वाद द्या, त्यांना काही शिल्याशा देऊ नका. असंच जणू काही त्या वर पित्याने, वर मायने किंवा वधू पित्याने, वधू मायने लागवी शब्दात अर्जव केले. पाहिलंच पाहिलंच अलगकर मित्रांनो, आपले अलगकर किती मिश्किल आहेत, किती गमतीदार आहेत, किती तत्वज्ञान प्रेमी आहेत आणि किती दमदार, किती छान छान अलग पाठवतात. आणि बरं का मित्रांनो, अलग छान छान हे पाठवतात, मी ऐकवतो आणि मग त्या ठिकाणी हेच म्हणतात की किती छान कार्यक्रम झाला, किती उत्तम कार्यक्रम झाला. अलगकर संगीता, तुमच्या शेवटच्या अलग मधून अलगच्या कार्यक्रमाबद्दल संदेश मिळाला. अलग कार्यक्रम तोडका मोडका असू शकतो, माझ्या आवाजामध्ये काही वेळेला त्या ठिकाणी बदल होऊ शकतो. यावेळेला अचानक त्या ठिकाणी फोन बदलल्यामुळे या कार्यक्रमामध्ये मध्ये मध्ये तू तू ऐकायला येतोय, पण मला खात्री आहे तोही आवाज अलगकरांना क्रुद्ध करणार नाही, राग येऊ देणार नाही आणि ऐकतील आणि वाट बघतील पुढच्या वेळेच्या कार्यक्रमाची. तोपर्यंत अर्धेश विश्रांती घेतोय, ऐकत राहा पुढेही आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: नमस्कार. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 या रेडिओ चॅनलवर मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आहोत. सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा, घरी राहा, स्वस्थ राहा. आणि 1 ऑगस्ट पासून आपण आपल्या श्रोत्यांसाठी युनिसेफ आणि रेडिओ पुणेरी आवाज यांच्या वतीनं एक स्पर्धा आयोजित केली आहे. त्याची वेळोवेळी तुम्ही डिटेल्स ऐकत असाल. तुम्ही नक्की आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी देखील आपण त्याची डिटेल्स ऐकूयात आणि या स्पर्धेमध्ये भाग घ्या आपण. मित्रांनो, आज आपला जो कार्यक्रम आहे बात पुरानी बडी सुहानी, या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत मुंबईचे ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि लेखक श्री प्रकाश तांबे सर आहेत. तांबे सर, तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद. मलाही पुण्याच्या उत्सुक आणि रसिक प्रेक्षकांना साधं अभिनंदन करावं असं वाटतं.
0: धन्यवाद सर. मित्रांनो, आपण नेहमी सांबे सर असतील किंवा पोद्दार सर असतील यांच्याकडून जुने चित्रपट आणि त्यांचे संगीत याविषयी गप्पा मारत असतो. आज देखील आपण एका चित्रपटाच्या मेकिंगची कहाणी ऐकणार आहोत. आणि ते औचित्य असं आहे की याच आठवड्यात 6 ऑगस्ट या दिवशी भी शांताराम यांचा नवरंग या चित्रपटाला

0: 61 वर्ष पूर्ण होत आहेत आणि यानिमित्ताने 6 ऑगस्ट 1959 या रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज देखील रसिकांना या चित्रपटातील सगळी गाणी अगदी पाठ असतील, माहीत असतील, पाहिली असतील त्यांनी. विशेषतः होळीच्या सणाच्या वेळेला जे गाणं आपल्याला लागतं, ज्या अरे जा रे हा तो लटकत, हे गाणं सगळ्यांच्या परिचयाचं आहे. आणि या चित्रपटाच्या मेकिंगच्या खूप गमती गमती आहेत ज्या आपल्याला चांदे सर सांगतील. चांदे सर, आपण आता गप्पांना सुरुवात करूयात. आमच्या रसिकांना नेहमीच तुमच्याकडनं आपण संगमची स्टोरी ऐकली होती का काही महिन्यापूर्वी, आणि लोकांना खूप आम्हाला बरेच मेल आले होते की आम्हाला खूप छान वाटलं सगळं ते ऐकून अगदी.
1: तर मनापासून धन्यवाद, मनापासून धन्यवाद.
0: सर, आपण आज विशांतराम बापू यांच्या नवरंग या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. तर नवरंग या चित्रपटाची मेकिंगची कथा तुमच्याकडून ऐकण्यापूर्वी मला असं विचारायचंय की नेमकं कथानक काय होतं या चित्रपटाचं आणि यातली पात्रांची निवड कशी केली होती?
1: याच्या निर्मितीची कथा म्हणजे खरं थोडस वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. नवरंगच्या आधीचा शांताराम बापू याचा 2 अखेर 12 हा चित्रपट झालेला होता. त्या चित्रपटात सुद्धा शांताराम बापूंनी दिग्दर्शनाबरोबर प्रमुख भूमिका पण केली होती आणि त्या चित्रीकरणात शेवटी बैलांच्या झुंजीचा एक प्रसंग होता. आणि ती शांताराम बापू हे अस्सल दिग्दर्शक आणि अभिनेते असल्यामुळे त्यांनी खरीखुरी झुंज करून घेतली. आणि मात्र ती झुंज झाल्यानंतर शांताराम बापूंच्या डोक्याला आणि गालाला खूप मार लागला होता. शिवाय लहानपणी शांताराम बापू शाळेत असताना त्यांना एका शिक्षकाने त्यांच्या थोबाडीत अशी जोरात मारली होती की ऑलरेडी त्यांच्या डोळ्याचाही त्यांना थोडासा प्रॉब्लेम झालेला होता. या अपघातानंतर त्यांची अशी परिस्थिती आली की त्यांना काही काळ दिसेनासं झालं.
0: बरोबर.
1: आणि मग ते सगळं दिसेनासं झाल्यानंतर डॉक्टरना दाखवून नंतर परदेशी डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे करून वगैरे त्यांच्यावर शस्त्रक्रिया डोळ्यांवर झाली. सुदैवाने ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मात्र या सगळ्याच्यात जवळजवळ 5 ते 5.5 महिने शांताराम बापूंना डोळे बंद करून डोळे झाकून वावरावं लागलं. आणि त्या काळात त्यांनी जे रंग बघितले समाजाचे, माणसांचे, मित्रांचे, नातेवाईकांचे, त्याच्यातनं त्यांच्यासारख्या अस्सल कलाकाराला, कलावंताला एक कथा सुचली आणि त्यातनं या चित्रपटाची निर्मिती झाली.
0: व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण मला पार्श्वभूमी जी होती तो उत्तर पेशवाईचा कालखंड होता तो.
1: बरोबर. बरोबर आहे. काय झालं, शांताराम बापूंनी पहिला रंगीत चित्रपट जनक जनक पायर बाजे हा निर्माण आणि दिग्दर्शित केला. तो अत्यंत गाजला. त्या काळातल्या मेट्रो नावाच्या टॉकीजमध्ये जिथे फक्त इंग्लिश चित्रपटच लागत असत तिथे 104 आठवडे या चित्रपटाने मुक्काम ठोकलेला होता. त्याच्या सफल यशानंतर शांताराम बापू अत्यंत खुशीत काही मित्र आणि सहकाऱ्यांना घेऊन दक्षिण भारताच्या दीर्घ सहलीवर गेलेले होते. त्या सहलीत त्यांच्याबरोबर मराठीतले नामवंत कथालेखक, पटकथालेखक, गीतकार गदी माळगुळकर होते. स्वाभाविकच इतकी सगळी मंडळी जमल्यानंतर ती काही नुसती सहल होणे शक्यच नव्हतं. त्याच्यात वेगवेगळ्या चर्चा पण झाल्या. त्या काळात शांताराम बापूंनी पेशवाईच्या उत्तर काळातील शाहीर प्रभाकर नावाच्या एका शाहिराची कथा सांगितली आणि त्याचा आधार घेऊन त्यांनी शांताराम बापूंनी अशी कथा रचलेली होती की एक कलाकार शाहीर असतो पण त्याचा मोठेपण जाणण्याचं बुद्धी त्याच्या पत्नीमध्ये नसते, त्यामुळे ती त्याच्यावर संशय घेत असते आणि त्याची घुसमट होत असते. अशा आधाराची त्यांनी ती कथा माडगुळकरांना सांगितली आणि सांगितलं याच्यावर आपल्या चित्रपट करता येईल का याचा विचार करा. आणि अशा तऱ्हेने त्या ते कथानक जवळजवळ त्यांनी निश्चित केलं.
0: आणि याची पात्र योजना जी होती या सिनेमातली त्यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये महिपाल होते. पण मला असं तुमच्याच एका लेखामध्ये कळलं की महिपाल हे काय त्यांचं अगदी पूर्वी ठरलेले कलाकार नव्हते.
1: बरोबर आहे. तर याच्यात हे कलाकारांवर येण्यापूर्वी त्याच्यात एक छोटीशी आणखीन गोष्ट सांगायची कथानकाच्या बाबतीत म्हणजे कोल्हापूरला यशवंत माने म्हणून एक नाटककार होते. त्यांनी पैंजनात गुंतला कविराज या नावाचं एक नाटक लिहिलं आणि ते या शाहीर प्रभाकरावरच लिहिलेलं होतं. आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की या प्रभाकरचं लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे या नाटककार मान्यांनी त्यांना त्याची मोहिनी ही हे पात्र निर्माण करून एका स्त्री नायिके

0: योजना केली. ते नाटक माडगुळकरांनी वाचलं, त्यांना शांताराम बापूंशी झालेली चर्चा आठवतच होती, त्याच्या आधाराने मग त्याने माडगुळकरांनी कथा रचली नीट आणि स्वतः व्ही शांताराम यांनी पटकथा पूर्ण करून मग ते कलाकारांच्या निवडीकडे गेले. प्रथम हे मराठीतच करायचं ठरलेलं असल्यामुळे आणि शांताराम बापूंनी एकाउंट झाली अमर उपाळी नावाचा एक निर्माण केलेला होता. नायक होते पंडितराव नगरकर, तर ते गायक नट होते. त्यांना घेऊन त्यांनी या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं आणि अर्थात संगीतकार वसंत देसाई हे त्यांचे हुकमी संगीतकार होते. काही चित्रीकरण झालं आणि शांताराम बापू नाव असं वाटलं की नगरकर नकोत, म्हणून त्यांनी नगरकरांना निरोप दिला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी श्रीकांत मोघेला बोलवलं. त्यावेळी श्रीकांत मोघे हा नाटकात नुकतंच धडपड करत होता, अत्यंत देखणा नट, अभिनयाची उत्तम जाण असलेला नट होता आणि शिवाय त्याचा स्वतःचा पद्य आवाजही चांगला होता. अशा नायकाची शांताराम बापूंनी निवड केली आणि त्याला या चित्रपटात घेतलं म्हणून सांगितलं. परंतु या चित्रपटाचं पारिश्रमिक मोघेना कळलं तेव्हा ते नाराज झाले, कारण त्यावेळेस मोघेना दरमहा 300 रुपये पगारची नोकरी होती आणि हा चित्रपट 8-9 महिने चालणार होता या चित्रीकरण आणि त्याचे केवळ 1000 रुपये शांताराम बापू मोघेन देणार होते. त्यामुळे स्वाभाविकच त्यांनी नकार दिला. मग मराठी मराठी रंगभूमीवर गाजलेले महाराष्ट्र कोकिळे नावाचे शंकरराव सरनाईक एक अभिनेते होते, ते गायक होते. त्यांचा सुपुत्र खगडा उमदा आता देखणा अरुण सरनाईक नावाचा मुलगा होता, त्याची निवड शांताराम बापूंनी केली आणि हा चित्रपट हिंदीत निर्माण करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे चित्रीकरणाला सुरुवात झाली. मात्र त्याचं काही चित्रीकरण झालं आणि चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याच्या रशेस बघतात, त्या रशेस बघताना शांताराम बापूंचे असं लक्षात आलं की अरुण सरनाईक हे त्यांना अपेक्षित अभिनय करत नाहीये, त्या दर्जापर्यंत पोहोचत नाही. शांताराम बापू जसे निर्णय घेण्याबाबतीत तेज आणि तर्रा होते माणूस, त्यांनी ताबडतोब अरुण सरनाईक यांची उचलबांगडी केली आणि तिथे महिपाल यांची निवड केली.
1: पण याच चित्रपटाचे संगीतकार वसंत देसाई होते, मग ते सी रामदनकडे कसं आलं संगीत?
0: याचं कारण असं होतं की वसंत देसाई हे राजकमलच्या नोकरीत होते आणि नोकरीत असल्यामुळे त्यांना बाहेरचे चित्रपट काही घेता येत नसत. वर्षाला 1 किंवा 2 चित्रपट होत असत आणि पगार सांगायचा म्हणजे महिना 2000 रुपये पगार जरी त्यांना होता त्या काळात, तरी वर्षाला 24-25 हजारच त्यांना त्याचं उत्पन्न मिळत असेल. पण त्यांनी असं बाहेर चौकशी केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की त्यांनी जर स्वतंत्रप्रमाणे बाहेरच्या निर्मात्यांचे चित्रपट घेतले तर त्यांना 25-50 हजार एका चित्रपटातही मिळू शकतात. त्यामुळे त्यांच्या ते लक्षात आलं की आपली इथे घुसमट होते आणि मग त्यांनी शांताराम बापूंना सांगितलं की मला या नोकरीत राहून बाहेरचे चित्रपट करण्याची परवानगी द्या, कारण माझी आर्थिक आणि अन्य बाबतीत तिथे घुसमट होते. शांताराम बापूंना असं काही ऐकून घ्यायची सवय नव्हती. त्यांनी सांगितलं त्यापेक्षा आम्ही तुला मोकळा करतो, तू बाहेरच्या चित्रपटाचं संगीत कर. त्यामुळे मग वसंत देसाई यांनी राजकमलच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते स्थान रिक्त झालं. त्यामुळे स्वाभाविकच नवलच्या वेळेस नवीन संगीत दिग्दर्शक नेमण्याची वेळ आली आणि मग पूर्वी शांताराम बापूंच्या सुबळका तारा आणि परछाई याला स्वरेल संगीत देणारे श्री रामचंद्र यांची नेमणूक शांताराम बापूंनी नवरंग संगीत दिग्दर्शक म्हणून केली.
1: बर बर. आणि या चित्रपटाची नायिका संध्या जी खरं शांताराम बापूंची पत्नी होती, तर तिची मदत करताना काही क्रायटेरिया वेगळा लावला होता तुम्ही?
0: नाही, वेगळा नाही. सर्वसाधारण शांताराम बापूंच्या म्हणजे इव्हन पिंजराच्या वेळेस सुद्धा त्यांनी अनंत मानांना संपूर्ण नटसंच निवडण्याची मुभा दिलेली होती, मात्र नायिका संध्या असेल हे बजावलेलं होतं. त्यामुळे त्यातून अमर भूपाळी पासून त्यांच्या चित्रपटाची संध्या नायिका असणार हे निश्चित होतं. पण ही भूमिका संध्याला देण्याचं आणखीन एक कारण म्हणजे असं होतं, ही नृत्यप्रधान भूमिका होती.
1: बरोबर.
0: आणि याच्या आधीच्या जनक जनकच्या पायल बाजे हा चित्रपट ज्यावेळी निर्माण झाला तर त्या चित्रपटाची नायिका ही संध्याच होती. तो तर 100% नृत्यप्रधान चित्रपट होता.
1: बरोबर.
0: त्यावेळेस संध्या ही काही नावाजलेली नृत्यांगना नव्हती, पण

0: की याच्यात संजयची दुहेरी भूमिका आहे, एक त्याची पत्नी
1: हो
0: आणि एक मोहिनी म्हणजे प्रतिभा त्याची कविता
1: हो.
0: तर ती प्रतिभा म्हणजे नृत्यांगना आहे 100%. तर ती त्या प्रतिभेच्या भूमिकेसाठी शांताराम बापूंनी दुसरी नृत्यांगना योजनेचं ठरवलेलं होतं, कारण संध्यावर ताण पडू नये नृत्याचा म्हणून. पण संध्यानी अशा तऱ्हेने सगळं नृत्य कौशल्य दाखवलं आणि तिने स्वतः दिग्दर्शन करणे नृत्य दिग्दर्शन करण्याची तयारी दाखवली, त्यामुळे शांताराम बापूंनी त्या मोहिनीच्या भूमिकेसाठी सुद्धा संध्याच कायम केली. आणि संध्याचं वैशिष्ट्य असं की तिने मणिपुरी कथ्थक अशा दोन्ही तिन्ही प्रकारचं संगीत आणि नृत्य हे आत्मसात करून तिने या चित्रपटाचं नृत्य दिग्दर्शन केलं.
1: आणि या चित्रपटात जे छायाचित्रण केलं होतं त्यागराज पेंढारकर आणि हा खऱ्या अर्थाने ज्याला रंगीत सिनेमाची भारतामध्ये सुरुवात या चित्रपटापासून झाली, तर त्याच्यासाठी काय वेगळे प्रयत्न केले होते शांताराम बापूंनी त्यागराज पेंढारकरांसाठी?
0: हा त्याच्यात आणखीन एक छोटीशी गोष्ट म्हणजे अशी की संध्यानी नृत्य दिग्दर्शन केलं आणि चित्रपटात क्रेडिट टायटल्सच्या वेळेस नृत्य दिग्दर्शक म्हणून कोणाचं नाव टाकायचं अशी वेळ आली तर संध्यानी शांताराम बापूंचं नाव सुचवलं, कारण शांताराम बापू हे स्वतः अत्यंत आणि उत्कृष्ट नर्तक होते, अत्यंत आणि उत्कृष्ट नर्तक होते. तर ते म्हणाले मी त्याच्यात काहीच भाग घेतलेला नाही, त्यामुळे माझं नाव देणं काही योग्य होणार नाही. मग त्यांनी संध्याचंच नाव जयसर मुखर केलं. तर मग संध्यानी आपल्या गुरु म्हणजे शांताराम तिचे गुरुच होते पती होते तरी, तर त्या गुरुचं स्मरण राहावं म्हणून शांताराम यांच्या नावातनं पहिला अक्षर शाह आणि शेवटचं अक्षर म असं घेऊन तिने शाह या नावाने नृत्य दिग्दर्शन केलं आणि तसा श्रेय फलकात नृत्य दिग्दर्शक श्याम असा उल्लेख आहे.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे ही खरं गंमत कोणाला माहिती नव्हतं काही श्याम आम्ही समजतो श्याम नावाचा कोणीतरी नृत्य दिग्दर्शक असेल तो.
0: बरं एक मिनिट, याच्याबद्दल आता पुढे घडलेला आणखीन प्रसंग आता सांगू
1: शकतो.
0: लोकांना कुतूहल निर्माण झालं श्याम कोण होतं आणि जाणकारांच्या लक्षात आलं होतं की हे टोपण नाव आहे, पण ते कोणाचं टोपण नाव आहे हे लक्षात आलेलं नव्हतं. नंतर काय झालं, बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशननी या नृत्य दिग्दर्शकांना एक पारितोषिक जाहीर केलं. लोकांना वाटलं आता तरी श्याम बाहेर पडेल कोण आहे ते नृत्य दिग्दर्शनाचं पारितोषिक स्वीकारायला येईल, पण संध्यानी ते ओळखून एका दुसऱ्याच माणसाला आपली उपस्थिती जमणार नाही असं दिलगिरी व्यक्त करून दुसऱ्याच माणसाला पाठवलं आणि ते पारितोषिक स्वीकारलं. इतकंच नव्हे तर या चित्रपटाची पुस्तिका ज्या छापली गेली तर त्या परत प्रश्न आला की शांत छायाचित्र म्हणून कोणाचं छापायचं. मग ते शांताराम यांनी त्यांचे सौरभजी सोनी नावाचे ते जामात होते त्यांच्यात फोटोला मिशा लावल्या आणि तो रंगीत करून तो फोटो श्याम या नावाने छापला.
1: मग तुम्हाला प्रश्न होता त्यागराज पेंढारकरांनी अतिशय अप्रतिम असं त्याचं रंगीत छायाचित्रण केलं होतं या सिनेमाचं.
0: बरोबर आहे. त्यागराज पेंढारकर हे बाबूराव पेंढारकर यांचे ज्येष्ठ पुत्र
1: बरोबर
0: आणि त्यांनी राजकमलमध्ये छायाचित्रणाची सुरुवात केलेली होती. ते अत्यंत मेहनती होते, विचारी होते आणि पुस्तक वाचून स्वतःला अपडेट करणारे छायाचित्रकार होते. त्यांची ज्या नेमणूक झाली करायचं ठरलं त्या शांतारामनी तर त्यांच्या पद्धतीने त्यांना रंगीत चित्रकलाचं छाया प्रशिक्षण दिलं.
1: हा
0: इतकंच नव्हे स्वतः त्यांनी त्यागराजनी काही इंग्लिश पुस्तकं त्याच्यावर वाचली. नंतर एक दोन ज्येष्ठ छायाचित्रकारांबरोबर त्यांनी चर्चा केली आणि मग ते या चित्रीकरणाला सिद्ध झाले आणि त्यांनी ते नामवंत छायाचित्रकारासारखं छायाचित्रण केलं मान्य करायला लागेल.
1: चांदेसर आपण ब्रेक घ्यायला लागेल, आपल्याला पहिला ब्रेक घ्यायला लागेल आणि त्यानंतर आपण या चित्रपटाच्या दरम्यान घडलेल्या गमती गमती याच्याबद्दल बोलूया का आपण. तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज, बाप पुरानी बडी सुहानी.

0: खुशियों की फुहार लाएगी हर दिन त्योहार। अब हर दिन बजेंगे मन में ढोल, अपनेपन के रंग में अब रोज रंगेंगे, उड़ान भरेंगे सपनों के रॉकेट में, सिर्फ पुनेरी आवाज में 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंतर पुण्याचं स्वागत। मित्रांनो, आज आपल्यासोबत मुंबईचे ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि लेखक प्रकाश तांबे सर आहेत आणि नवरंग या चित्रपटाला या आठवड्यातून 61 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्ताने मेकिंग ऑफ नवरंग ह्या भागामध्ये आपण आज चर्चा करत आहोत यांच्याशी, तांबे सरांशी। तांबे सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही यातली पात्र योजना याबद्दल सांगत होता आणि आता मला या सिनेमाच्या दरम्यान ज्या काही गमती गमती घडल्या, म्हणजे मला वाटतं त्यामध्ये मोती घोडा आणि रामचंद्र हत्ती पण त्यामध्ये होता या सिनेमामध्ये। या सिनेमामध्ये घंटा नृत्य होतं आणि या सिनेमाचं संगीत एक फार वेगळ्या प्रकारचं होतं, याबद्दल आपण बोलूया।
2: बरोबर आहे। शांताराम हे स्वतः श्रेष्ठ श्रेणीचे कारागीर होते, क्राफ्ट्समन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात। त्यामुळे जेव्हा कथानकात अशा कल्पनाविलास नवीन नवीन गोष्टी थोड्या लोकांना चमत्कारिक वाटतील, चमकार वाटावा अशा गोष्टी सादर करण्यात शांताराम याचा हातखंडा होता। त्यांनी आता सांगितलं चित्रीकरण किंवा रंगीत चित्रीकरण त्यांनी केलेलंच होतं, शिवाय त्याच्यात त्यांनी इतक्या गमती जमती केल्या त्या दिग्दर्शनाच्या आणि याच्या छायाचित्रणाच्या। त्याचे दोन छोटे प्रसंग सांगतो। याच्यात एक गाणं आहे असं, ते कवीला मध्यरात्री प्रतिभा जागृत होते कवीची आणि तो बाहेर जाऊन ते गाणं गातो आणि नंतर घरात येऊन ते गाणं तो लिहितो। तर ते लिहिताना आता हा पेशवाईच्या काळातला चित्रपट आहे, तर त्यावेळेस बोरुनी लिखाण केलं जात असे।
1: बरोबर।
2: त्या मोहिनीचं छायाचित्रण छोटं छोटं करून ती मोहिनी त्याच्या बोरूत शिरते आणि मग नायक जाहिरात करत होतो काळी काळी काळी आणली यारीची राहत।
1: हो खरं खरं
2: शांतारामच्या वैशिष्ट्य दिग्दर्शनाचा चमत्कार
1: होतो खरोखर। आणि
2: या गाण्याचा आणखी एक प्रसंग आता सांगण्यासारखा आहे। याच गाण्याच्या चित्रीकरणात नंतर

0: प्रतिभेनी नऊ रंगाच्या साड्या नेसलेल्या असतात.
1: हो हो हो,
0: सत्य नृत्य करताना करता करता एक एक साडी गळून पडते असं प्रसंग आलेला होता. तर सर्वसाधारण कुठल्याही दिग्दर्शकाने तो तिथे संपवला असतात, पण शांतारामबापूंची प्रतिभा अशी थोड की ते गाणं संपता संपता त्या नऊ रंगाच्या साड्या एकमेकात गुंफल्या जातात आणि आकाशात उडून त्यांचा एक इतका सुंदर गोफ होतो की पिठापासून बाल्कनीपर्यंत संपूर्ण थिएटर या प्रसंगात आवा वाजल्याशिवाय राहत नाही. हा चित्रपट मी जवळजवळ 59 पासून 2000-2005 पर्यंत 10 ते 11 वेळा पाहिला आणि पुणे नाशिक मुंबई अशा वेगवेगळ्या गावी पाहिला, पण दरवेळेस या गाण्याचा हा सीन आला की लोक टाळ्यांचा कडकडाट करत
1: होते. प्रतिभेचा अगदी उत्कट क्षण,
0: अत्यंत अतिशय उत्तुंग आविष्कार,
1: उत्तुंग आविष्कार. आणि मला त्यांचे टायटल जे होते ते टायटल सुद्धा खूप अनोख्या पद्धतीने घेतले होते. ते रंग असे खाली पडतात त्यातून नवंग नाव निर्माण होतं त्यातलं.
0: येस बरोबर आहे,
1: फार सुंदर केलं होतं टायटल सुद्धा त्याचं.
0: इथे सुद्धा नऊ रंगाचे नऊ घरे दाखवलेले होते.
1: हो
0: हा, आणि पहिला चित्रपट सुरुवात होताना स्वतः व्ही शांताराम पडद्यावर येतात आणि या चित्रपटाच्या आधी दोन असे बाराच्या वेळची कथा दोन सांगतात.
1: हो बरोबर,
0: आणि मग टायटल सुरू होतात. ते प्रथम नऊ रंगाचे नऊ घरे असे खाली पडतात, त्यातनं नऊ रंगाचं पाणी पडत जातं आणि मग टायटल क्रेडिट टायटल सुरू होतात.
1: चालू सर, आपल्या श्रोत्यांना थोडीशी याची कथानक सांगता येईल का तुम्हाला, याच्या सिनेमाचं या कथानक?
0: या चित्रपटाचं कथानक म्हणजे असं आहे की हा पेशवाईच्या उत्तर काळातला एक शाहीर होता आणि तो त्याचे वडील त्या राजाकडे नोकरी करत असल्यामुळे हा पण तिथे कारकुनी करत असे आणि मित्रमंडळींबरोबर गाणीबिणी करत असे. तर पेशवाईच्या उत्तर काळात असं झालं की ब्रिटिश लोकांनी भारतावर कब्जा करायला सुरुवात केली, त्याप्रमाणे या संस्थानाचा राजा ब्रिटिशांना शरण जातो आणि शरण गेल्यानंतर याला मुघल राजाच्या ऐवजी आता ब्रिटिशांची प्रशस्ती करणारी कवन द्यायला लागणार होती. तर ती त्याला सहन होत नाही म्हणून राजीनामा देतो. राजीनामा दिल्यानंतर वडील वारलेले असतात आणि घरी बायको आणि मुलं असतात, घरी अक्षरशः जेवायला खायला काही नसतं. बायको आधीच नाराज असते, कारण तिला असं वाटत असं की ती मोहिनी म्हणजे याची प्रेयसी आहे, याचा दुसऱ्या एका बाईशी संबंध आहे. याची जी बायको तिचं नाव जमुना आहे ती अत्यंत अशिक्षित आणि नवऱ्याचा मोठेपणा समजणारी होती. तर ती आधीच त्याच्या म्हणजे ती नाराज होऊन वडिलांकडे निघून जाते. पण आणि इकडे याला पण दुष्काळ चक्के सोसायला लागतात, याची प्रतिभा अटते आणि दोघांनाही कळतं की आपण एकमेकांशी राहू शकत नाही आणि मग एक करुण प्रसंगाचा निर्माण होतो राजाच्या दरबाराच्या प्रसंगात की तिथे या कवीला तो आपल्या सासूरवाडी जातो आणि तिला घेऊन येतो आणि त्यावेळेस तो सांगतो की ती जमुना तू ही तू हे मेरी मोहिनी आणि मग तिला आपल्या नवऱ्याचा मोठेपणा कळतो आणि तिचे चित्रपट संपतो.
1: खरोखर सुंदर कथानक होतं आणि आणि महिपाल आणि संध्या दोघांनी पण फार सुंदर काम केलं,
0: अतिशय सुंदर.
1: अनेक मराठी कलाकार सुद्धा या चित्रपटात काम करताना दिसतात.
0: हो हो हो, याच्यात शांताराम बाबूचं वैशिष्ट्य होतं ना, म्हणजे रामचंद्र वर्दे, बाबूराव पेंढारकर,
1: केशवराव दाते असतील,
0: केशवराव दाते,
1: नाडकर्णी होतो,
0: वत्सल देशमुख होती, माई बिळे होत्या,
1: रामचंद्र वर्दे होते,
0: रामचंद्र वर्दे आणि चंद्रकांत मराठी लताकरण नायक चंद्रकांत, असे मराठी भरपूर अभिनेते अभिनेत्री होते.
1: पण ह्या चित्रपटाचं आपण आज 7 वर्षानंतर जेव्हा पाहतो त्यातली गाणी आपल्याला खूप आवडतात आणि सी रामचंद्र यांची गाणी होती, सी रामचंद्रची लाडकी गायिका लता मंगेशकर या अजिबात नव्हती, सगळी गाणी आशाताईंनी गायली होती. तर ह्या चित्रपटाचं संगीत आणि गाण्यांबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: बरोबर आहे, त्यावेळेस आपल्याला माहितीच आहे की सी रामचंद्र आणि लता मंगेशकर हे अत्यंत अप्रतिम कॉम्बिनेशन होतं. हा, म्हणजे अनेकानेक अप्रतिम गाणी दिलेली आहेत की जी 60-70 वर्षानंतर सुद्धा लोकांना गुणगुणाशी वाटतात. मात्र दुर्दैवाने अमरदीप चित्रपटाच्या वेळेस लता मंगेशकर आणि श्रीरामचंद्र यांच्यात व्यावसायिक मतभेद निर्माण झाले आणि लता श्रीरामचंद्र यांच्याकडे गाण्यास बंदी झालं. तर त्यामुळे आणि नंतर असं झालं दुर्दैवाने की श्रीरामचंद्रच्या चाली लता मंगेशकर गेल्यानंतर फारशा लोकांना आवडेनाशा झाल्या. मात्र नवऱ्या चित्रपटाच्या वेळेस असं झालं की एक तर शांताराम बापूंसारखा दिग्दर्शक की जो कलाकाराकडनं काम काढून घेण्यात अतिशय

0: अकबर होता. शिवाय शांतारामचं वैशिष्ट्य काय होतं की ते प्रत्येक गाण्याला पाच पाच सासा चाली लावून घेत असत, अतिशय मेहनत करून घेत असत. त्यामुळे शांताराम बापूंसारखा मेहनती दिग्दर्शक आणि श्रीरंजनसारखा मूळचा प्रतिभावंत संगीतकार यांचा मिलाप झाला आणि मग ती 12 गाणी जी झाली ती अशी एकापेक्षा एक अप्रतिम झाली की त्या एक अत्यंत लोकप्रिय गाणी त्या याच्यात ती झालेली आहे. मात्र त्याचं वैशिष्ट्य असं होतं की यावेळेस लतांनी एकही गाणं गायलेलं नव्हतं, कारण लता मंगेशकर आणि श्रीरामचंद्र यांच्यात दुरावा निर्माण झालेला होता आणि 12 पैकी 8 गाण्यात आशा भोसलेचा आवाज होता. कारण सगळ्या स्त्री पात्रांना आशा भोसलेचाच आवाज दिलेला होता आणि आशा भोसलेला हे माहिती होतं की आपण लताच्या गैरहजेर जी गाणी गातोय तर आपल्यालाही मिळालेली संधी आहे. तिने अतिशय मेहनत घेतली आणि त्या गाण्यांचं सोनं केलं आणि लता मंगेशकरनी गायली असताना ती गाणी जेवढी लोकप्रिय झाली असती तेवढीच गाणी आशा भोसले यांनी गाऊन सुद्धा ती लोकप्रिय झाली.
1: या चित्रपटामध्ये मन्नाडे आणि महेंद्रप्रभू या दोघांचा आवाज नायकासाठी आहे आणि स्वतः श्रीरामचंद्र देखील यांनी देखील गायलं होतं. तर महेंद्र कपूरचा मला वाटतं प्रवेश या सिनेमात कसा झाला या गाण्यासाठी, म्हणजे मर्फीची जी स्पर्धा होती त्यातून झाला. हा
0: बरोबर आहे. 1957 साली मर्फी रेडिओनी एक गायक आणि गायिकांसाठी नवोदित गायक आणि गायिकांसाठी स्पर्धा घेतलेली होती. त्याच्यात जी पुरुषांची जी स्पर्धा झाली त्याला नौशाद, एन दत्ता, सी रामचंद्र, वसंत देसाई आणि मदन मोहन असे 5 परीक्षक होते आणि त्यांनी असं जाहीर केलं होतं की या स्पर्धेत जो पहिला येईल त्याला आम्ही आमच्या आगामी चित्रपटात किमान एक तरी गीत देऊ गायला. त्यामुळे या स्पर्धेला अतिशय महत्व निर्माण झालेलं होतं. त्या स्पर्धेत महेंद्र कपूर या तरुणांनी बाजी मारली आणि तो पहिला आला. त्यामुळे नौशाद, सोनी मेहवाल, एन दत्ता, दुर्गा पूल असे त्याला चित्रपट मिळत गेले आणि सी रामचंद्रनी 4 गाणी त्याला या चित्रपटात दिली, 2 सोलो आणि 2 द्वंद्व गीत. त्यामुळे आणखी सगळी लोकप्रिय झाली आणि तो गायक एका वर्षाच्या आत मोहम्मद रफी, मन्नाडे, तलत महमूद यांच्या मांडीला मांडी लावून बसू लागला.
1: अजून ही गाणी सगळी आपल्या रसिक श्रोत्यांना आठवत असतील गाणी, ते श्यामल श्यामल बदलसारखं गाणं असेल त्यांचं की वेळ खूप गाजलं होतं त्या काळामध्ये. त्यानंतर आधा आहे चंद्रमा राहत आधीसारखं गाणं असेल ते आज देखील प्रत्येक पौर्णिमेला वगैरे लोक अगदी गाणं. तर आशा भोसलेंच्या आवाजातली जी गाणी होती विशेषतः तिने एकटीने गाणी गाणी ती देखील खूप गाजलेली गाणी अशी होती. आता जेव्हा आपण या गाण्यांच्या याच्यात करतो चर्चा त्यानंतर आपण या गाण्याचं पिक्चरायझेशन, त्या पिक्चरायझेशनला तुम्ही जसं सांगितलं की संध्याने स्वतः स्वतः नृत्य दिग्दर्शन केलं होतं पण आपल्या घंटा नृत्याचं एक गाणं आहे आणि होळीचं गाणं आहे हे विशेषतः आठवतात लोकांना लगेच.
0: येस हा त्याच्या आधी परत आणखीन 2 या गाण्यांच्या बद्दल गोष्टी सांगणार आहेत. म्हणजे आता मी जी गोष्ट सांगितली की मर्फीच्या स्पर्धेत जो पहिला येईल त्याला हे 5 संगीत दिग्दर्शक एक गाणं देणार होते. आपले ज्येष्ठ श्रोते विसरले असतील किंवा काही जणांना माहिती नसेल या स्पर्धेत नंतर मराठीत प्रसिद्ध झालेले 1 नंबरचे भावगीत गायक अरुण दाते यांनी पण भाग घेतलेला होता आणि ते 3रे आलेले होते.
1: बरोबर.
0: अरुण दाते पहिले आले असते ही सगळी गाणी अरुण दात्यांना मिळालेली
1: असते.
0: हा 57 सालचा प्रसंग आहे. नंतर 75-76 साली माझी अरुण दात्यांची मैत्री झाली, आम्ही भेटत असू वारंवार आणि त्या भेटीत एकदा या हा विषय निघाला. इतक्या वर्षानंतर सुद्धा तो आपला पहिला नंबर हुकला याचा अरुण दाते यांना कायम विषाद वाटत
1: असतो.
0: आणखी एक याचं पार्श्वगायनाचं आशा भोसलेचं वैशिष्ट्य मिळत त्याच्यात ती वंदना नाडकर्णीचा रोल आहे, जी भूमिका आहे त्याच्यात ती वंदना नाडकर्णी तिच्यासमोर तोड फाकवून बोलते संपूर्ण चित्रपट लकत दिलेली होती. त्या वंदना नाडकर्णीला आज दिवसे एक गीत दिलेलं आहे. ते गाणं आशा भोसले यांनी आशा तऱ्हेने तोंड फाकवून म्हटलं आहे की स्वतः वंदना नाडकर्णी गात आहे असं वाटून त्या गाण्यालाही किती कीर्तनाला टाळ्या मिळतात.
1: खरंच खरंच कमाल म्हणजे
0: आशाबाईची कमाल
1: आशाबाईची ऑब्झर्वेशनची कमाल त्यांच्या
0: अत्यंत कमाल आहे त्या
1: गोष्टीची. पिक्चरायझेशन बद्दल तुम्ही जर सांगा होळीचं गाणं आणि विशेषतः ते घंटा नृत्य जे आहे त्याचं.
0: हो आत्ता सांगितल्याप्रमाणे

0: उदाहरणार्थ हे चमत्कृती पूर्ण दिग्दर्शन करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्याच्या योगे प्रेक्षकांना चमत्कार वाटला पाहिजे. तर होळीचं जे गाणं होतं त्याच्यात त्यांनी अर्ध नारी नटेश्वर याची कल्पना मांडली आणि ते जे नृत्य केलं त्याच्यात संध्या एका बाजूला जमुना म्हणून एका बाजूला मोहिनी म्हणून आणि पाठीमागे तिला पुरुषाचा मेकअप करून ठेवलेला होता. त्यामुळे ते गाणं गाताना ती काही ओळी तोंड इकडे करून फिरून म्हणायची, नंतरच्या काही ओळी परत तोंड फिरून म्हणायची. तर पहिले काही दिवस लोकांना ती एकच संध्या आहे दोन्ही म्हणते आहे माहितीच नव्हतं. लोकांना सर्वसामान्य प्रेक्षकांच्या लक्षातच ही कल्पना आली नव्हती. पण ते शांताराम बापूंनी अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप इतक्या अप्रतिम तऱ्हेने सादर केलं की त्याच्यातही काळ्या वाजत. बरं त्या गाण्याचं आणखीन वैशिष्ट्य असं की त्या गाण्यात तो रामचंद्र हत्ती आहे आणि नंतर तो म्हणजे गणपती त्या गाण्याच्या गणपती जागृत होतो आणि तो हत्तीच्या स्वरूपात जीवन तोंड येतो अशी कल्पना मांडलेली आहे आणि नंतर त्याच्या सोंडेतनं पाणी हे करतो आणि तो नाचतो. तर ते त्या हत्तीसाठी जे प्रशिक्षण देत होतं ते शांताराम बापूंनी सुरुवातीला एक माणूस नेमलेला होता त्यांनी ते जे प्रशिक्षण दिलं ते काय शांताराम बापूंना पसंत पडलं नाही. म्हणून मग त्यांनी काय केलं की 1930 पासून हिंदी चित्रपटसृष्टीत आगा महमूद नावाचे एक ट्रेनर होते. ते फक्त घोडा हत्ती वगैरे अशा प्राण्यांना प्रशिक्षण देत असत. त्यांना बोलवलं आणि त्यांना स्वतःची कल्पना सांगितली की आगा महमूद यांना त्यासाठी रोज 6 तास याप्रमाणे 3.5-4 महिने लागले.
1: बर
0: तेव्हा त्या हत्ती त्यांचं प्रशिक्षण आणि त्यांच्या स्टेप्स उचलल्या आणि शांताराम बापूंना अपेक्षित असं गाण्याचं चित्रीकरण झालं.
1: घंटा नृत्य जे त्यामध्ये होतं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: घंटा नृत्याबरोबर आणखी त्याच्यातला एक दुसरा मोतीनाचा घोडा होता.
1: बरं
0: त्या घोड्याचं सुद्धा तिने असं त्याला इतकं अप्रतिम 6 महिने ट्रेनिंग दिलं आणि त्या घोड्याला घेऊन तुम्हाला चल्या गुलाचे फुल अशा होत एक गाणं आहे आणि त्या घोड्याला ज्या चाली दिलेल्या आहेत त्याच्या पायाच्या तो शेपटी आलो होतो मान आलो होतो त्यांनी टाळ्यांचा कडकडाट होतो टाळ्यांचा कडकडाट
1: बरोबर. आणि आपलं जे घंटा नृत्य त्यावेळेला मला वाटतं संध्या ते जखमी पण झालं होतं.
0: हो हो हो त्याच्या आता सांगितल्याप्रमाणे जवळजवळ एक एक दोन दोन तणाच्या अशा प्रचंड घंटा शांताराम बापूंनी धातूच्या बनवून घेतलेल्या होत्या आणि त्या घंटा बांधून त्या घंटा वाजवल्या जात आहेत आणि त्या घंटा हलतायत आणि त्या घंटांवर एक नृत्य संध्याकाळ योजलेलं होतं. ते नृत्य करता करता त्याच्यात एक चाल अशी होती की एका घंटेवरनं दुसऱ्या घंटेवर दुसऱ्या घंटेवरनं तिसऱ्या घंटेवर असं उड्या मारत जायचं होतं संध्याबाईना. पण पहिल्या घंटेतनं त्या नृत्य पूर्ण करून दुसऱ्या घंटेवर उडी मारल्यानंतर पहिली घंटा कोसळली.
1: बर
0: सुदैवाने संध्याबाई दुसऱ्या घंटेवर पोहोचले जायचा पण त्या धसक्याने त्या जवळजवळ बेशुद्ध पडल्या आणि त्या घंटेवरनं खाली पडल्या. पण सुदैवाने त्यांना फारशी दुखापत झाली नाही पण 15-16 दिवस हांदरुणावर पडून राहणं इतकी दुखापत झाली कारण त्या बारंबार बचावल्या.
1: म्हणजे कुठल्याही रोल करताना किती इन्व्हॉल्व्ह त्या संध्यामध्ये होत होते आपण चर्चा केलं आणि म्हणतो सांगू तर आपण एक आता ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण या गप्पांच्या तिसऱ्या टप्प्याकडे जाऊ आणि त्या टप्प्यामध्ये आपण याच्या ट्रिव्हियाबद्दल बोलूया त्याच्या.
0: हो हो

0: ख्वाब और हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं। सुनते रहिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंतर खुलांचा स्वागत। रसिक मित्रांनो, आपण ऐकत आहात बात पुरानी बड़ी सुहानी 107.8 रेडिओ पुनेरी आवाज। मित्रांनो, आज आपल्यासोबत मुंबईचे ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि लेखक प्रकाश चांदेसर आहेत। आणि या आठवड्यातच 6 ऑगस्टला नवरंग हा शांताराम बापूंचा चित्रपट 61 वर्ष पूर्ण करत आहोत। तर नवरंगची 61 म्हणून आपण जो कार्यक्रम करतो आहोत त्यात चांदेसर आपल्या सोबत गप्पा मारतात। चांदेसर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी या चित्रपटातल्या गमतीगमती तुम्ही गाण्याच्या गमतीगमती सांगितल्या, संगीताच्या बद्दल माहिती सांगितली। आता मला सांगा, या 60 वर्षानंतर तुम्ही जेव्हा या चित्रपटाकडे पाहता तेव्हा ते ट्रिविया सुद्धा तुम्हाला आठवत असतील। आता काय काय काय यातल्या ट्रिविया तुम्हाला आठवतात?
2: याच्या ट्रिविया म्हणजे असं की हा चित्रपट शांताराम बापूंच्या अन्य चित्रपटाप्रमाणे एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट होता। शांताराम बापू हे अत्यंत कल्पक निर्माते होते, ते कला पूर्ण चित्रपट काढत असत, पण त्या चित्रपटाने भरपूर व्यवसाय केला पाहिजे म्हणजे ते प्रोफेशनल व्यावसायिक चित्रपट निर्माते दिग्दर्शक होते, याची ते काळजी घेत असत, त्यामुळे त्यांचा व्यवसाय कधी नुकसानीत गेलेला नाही। तर शांताराम बापूंचा चित्रपट प्रदर्शित होणार असा की मुंबईला त्या काळात 2-3 महिन्याआधी सीएसटी म्हणजे पुरी सीटी बोरी बंदर स्टेशन दादर अशा मुंबईच्या महत्वाच्या लोकल स्टेशनवर शांताराम बापूंची पोस्टर्स झळकू लागत आणि ती अशी अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या रंगात आणि सूचकपणे रंगवलेली असतात। त्याच्यात पूर्ण नाव बी दिलेलं नसतं चित्रपटाचं, त्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जाता येता कुतूहल जाळत असेल। तर या चित्रपटाचं तसंच झालं, या चित्रपटाचं

0: नरेंद्र नारी नटेश्वर आहे तर त्यांनी एक आठवडा आधी टाइम्स ऑफ इंडिया आणि प्रमुख वर्तमानपत्रात ना दोन वेगवेगळ्या पानावर या चित्रपटाच्या जाहिराती दिल्या आणि त्या पुरुषाचा म्हणजे त्या व्यक्तीचा अर्धा अर्धा छायाचित्र जोडणी जाहिरातीत छापलं होतं आणि लिहिलं की ती जाहिरात जोडल्यानं तुम्हाला पूर्ण खुलासा होईल. एक आठवडा असं अशा प्रकारे जाहिरात झाल्यानंतर कुतूहल अगदी जागृत झालं. बरं, हा रंगीत म्हणजे सप्तरंगी सप्तरंगात निर्माण झालेला चित्रपट लिबर्टी सारख्या आदिशान चित्रपट ग्रहात त्याचा प्रीमियर शो झाला. त्याला बी आर चोप्रा, मेहबूब, राज कपूर असे नामवंत निर्माते दिग्दर्शक हजर होते. त्यांनी व्ही शांतारामनी ती संपूर्ण लिबर्टीची जी गंदी आहे तिथे रंगीबेरंगी फुगे, फुलं, पोस्टर्स याच्या साऱ्याने असं आकर्षक वातावरण निर्माण केलं होतं की तिथे गेल्यानंतर आपण कुठल्या तरी मायानगरीत आलोय असंच लोकांना वाटत असे.
1: या चित्रपटाने मला वाटतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी देखील काही प्रसंतीची मोहर उठवली होती ना यांनी देखील
0: त्यांनी प्रसंतीची मोहर उठवली की म्हणजे त्या मूळ नाटकावर त्यांनी उठवलेली होती.
1: बरोबर,
0: मगाशी म्हटलं पंजनाचा गुंतला कविराजा याच्या प्रयोगाला ते केनेडी पतीपत्नी हजर होते असं ते यशवंत माने नावाचे लेखक सांगत असत.
1: आज म्हणजे तुम्ही जेव्हा पाहता की आता हा सिनेमा तयार करताना शांताराम बापू जवळपास 60 वर्षाचे होते. एकोणीशे 1 चा जन्म त्यांचा. त्यामुळे या वयात देखील त्यांच्यातला झुंजाजून तरुण जो दिग्दर्शक होता तो आपल्याला दिसला याच्यामध्ये या सिनेमामध्ये. या सिनेमा म्हणजे संध्याची जी त्याच्या पत्नीची भूमिका होती त्या भूमिकेकडे पाहून बऱ्याचदा प्रेक्षकांनी थोडस म्हणजे काय दुसरी कलाकार घेतली असं घेतली असेल बरं झालं असतं असं थोडस हे केलं होतं. तर तो काय प्रकार होता की म्हणजे शांताराम बापू संध्याच्या नावावर एवढं स्टिक काय होतं कारण वैजयंतीमाला सारखे प्रख्यात कलाकार उपलब्ध असताना त्यांनी संध्याकडून करून घेतलं ते सगळं. हा संध्यावरचा विश्वास होण्याचा काय म्हणायचा हा.
0: बरोबर आहे, त्याची दोन कारण अशी होती. शांताराम बापू हे भारतात बोलपट सुरू झालं 1932 त्याच्या आधीपासूनच्या काळातले चित्रपट निर्माते होते आणि पूर्वी स्टुडिओ चित्रीकरण होत असे लोक नोकरीत असत लोकांना धर्मा पगार असायचा अभिनेत्यांना अभिनेत्रींना संगीत दिग्दर्शकांना. त्या पद्धती नंतर स्टुडिओ पद्धत गेली आणि फ्रीलान्स पद्धत आली आणि मग नंतर एक अभिनेता अभिनेत्री किती चित्रपट स्वीकारायला लागले तर त्याच्यामुळे असं झालं की त्या अभिनेता आणि अभिनेत्रीच्या तालावर निर्माते दिग्दर्शकाला नाचायला लागलं आणि त्यामुळे 3-3.5 महिन्यात पूर्ण होणारा चित्रपट वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष रेंगाळू लागला. हे शांताराम बापूंसारखा निर्माता दिग्दर्शक ऍक्सेप्ट करणं शक्यच नव्हतं म्हणून त्यांनी तीच पद्धत कायम ठेवली होती. तर त्यामुळे त्यांची ती पद्धत पहिली पद्धत ही होती की तो आणि नंतर सुद्धा त्यांनी चित्रपटात जो भूमिका करेल तो त्याला ती राजकमलमध्ये नोकरी स्वीकारावी लागायची.
1: बरोबर,
0: आणि त्याचं चित्रीकरण असो वा नसो दररोज सकाळी 9 वाजता स्टुडिओत येऊन कार्ड पंच करून सेटवर हजेरी लावायला लागायची आणि हे चित्रपट पूर्ण होईपर्यंत असं चालायचं. त्यामुळे चित्रपटात काम असो वा नसो म्हणजे भूमिका असो वा नसो किती एकच दिवसाची भूमिका असो त्याला ते पूर्णतः हजर राहायला लागायचं. तर नंतर म्हणजे वैजयंतीमाला काय की आणखीन दुसरी कोणी मीना कुमारी नृत्यांगना नव्हती पण वैजयंतीमाला ही त्यावेळेस नंबर 1 ची अभिनेत्री झालेली होती तर ती अशा प्रकारे भूमिका स्वीकारणे शक्यच नव्हती.
1: बर,
0: आणि आणखीन एक दुसरा याचा भाग असा आहे तो मी संध्याबाईंची पूर्ण क्षमा मागून त्याचं वर्णन करतो की संध्याबाई या काय रूपवती नायिका म्हणून प्रसिद्ध नव्हत्या.
1: बरोबर,
0: सर्वसाधारण चित्रपटाची नायिका म्हटलं की त्या अत्यंत रूप सायरा बानू असो, संध्या असो, माधुरी दीक्षित असो, मधुबाळा अशी आपल्या मनात कल्पना होती. तर याच्यात ती प्रमुख याची मागणी काय होती की त्याची बायको ही अत्यंत अशिक्षित 17व्या शतकातली अशिक्षित, अनाकर्षक आणि सामान्य गृहिणी दिसणं आवश्यक होतं.
1: बरोबर,
0: तर सुदैवाने संध्याबाई या भूमिकेत चपकल बसत होत्या आणि शिवाय त्याचं आणखी वैशिष्ट्य असं होतं की ती मोहिनी म्हणून आकर्षक दिसणं जास्त आवश्यक असल्यामुळे या भूमिकेत त्या जेवढ्या साध्या आणि अनाकर्षक दिसतील तेवढं हवंच होतं. तर शांताराम बापू हे सुद्धा उत्कृष्ट मेकअप मन असल्यामुळे त्यांनी अप्रतिम मेकअप करून त्या मोहिनी त्या रूपातली संध्या ही डेफिनेटली आकर्षक नृत्यांगना म्हणून सादर केली होती. तर त्यामुळे मात्र सर्वसाधारण तुमच्या आमच्यासारख्या प्रेक्षकांना ही गोष्ट कायम कधीही लक्षात आली नाही आणि 1959 ते 2019 अशा 60 वर्ष मी जेव्हा जेव्हा या चित्रपटावर चर्चा करतो माझ्या मित्रांशी तरुण वा ज्येष्ठ तर सगळ्यांची एकच प्रतिक्रिया असते बाकी सगळं चांगलं आहे हो पण त्या संध्याकाळच्या सामान्य दिसणाऱ्या नायिकेला शांतानू बापून नायिका का घेतल्या हे आम्हाला कळत नाही. तर मला दुर्दैवाने असं वाटतं की हा शांतानू बापूंचा विजय आहे की पराजय आहे.
1: खरंय खरंय या नवरंग सिनेमा प्रदर्शित झाला खूप हिट झाला सगळ्या गावोगाव त्याचे रौप्य महोत्सव झाले वगैरे पण या चित्रपट पारितोषिकांची काय मोहर उमटली होती याच्यावर कुठे
0: त्याला पारितोषिक म्हणजे एक एक परमार ध्वनिमुद्रण चिंतामणी बोरकर संकलन अशी दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले त्याला. नंतर उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी शांताराम बापूंचं नामांकन झालं होतं फिल्मफेअरमध्ये पण त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला नाही. आणि नंतर बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनचं संध्याबाईंना नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेला.
1: पण आपण जेव्हा नवरंगकडे पाहतो आता या इतक्या वर्षानंतर तर नवरंग मला वाटतं शांताराम बापू की हिंदीतली तशी शेवटची हिट कलाकृती म्हणावी लागेल कारण काय नंतर त्यांची मराठीमध्ये पिंजरा आला होता 72 साली ज्याने पूर्ण मराठी सिनेमाचा एकदम मेक ओव्हर करून टाकला होता. तर हिंदीमध्ये मात्र त्यांना पुढे यश मिळालं
0: नाही. म्हणजे असं झालं की शांताराम बापूंनी त्यांची जवळजवळ 55 वर्ष जी प्रदीर्घ 60 वर्षाची कारकीर्द होती त्याच्यात त्यांनी 82 चित्रपट निर्माण केले 55 चित्रपट दिग्दर्शित केले. 1939 सालचा माणूस हे दिग्दर्शनाचं पारदर्शिकर आणि 1959 साली आलेला नवरंग हे दिग्दर्शनाचं दुसरं उंच शिखर आणि त्याच्यानंतर नवरंग नंतर स्त्री आणि गीत गाय पत्थरने असे एक दोन बरे चित्रपट आले आणि नंतर मात्र दुर्दैवाने त्यांचे चित्रपट तंत्रदृष्ट्या अत्यंत उत्तम असतात संगीत चांगलं असायचं पण कथा कथानक आणि अन्य शांताराम त्याच होता तो हरवल्यासारखा झाला हे बात खरं.
1: पण एक मला गोष्ट कायम वाटते की शांताराम बापूंच्या चित्रपटाला नायक हा नेहमी लोकप्रिय कधीच नसायचा तो असा वेगळा चेहरा असायचा. तुम्ही आता जितेंद्र सुद्धा त्यांचा नायक होता पण तो काय उमेदीचा कलाकार होता कारण जलबीम मछली मधला नायक असेल किंवा चेहरा मधला नायक असेल किंवा या महिपाल असेल गोपी कृष्ण असेल हे नॉमिनेटेड स्टार कधी घेत नव्हते शांताराम बापू.
0: याचं वैशिष्ट्य असं होतं याचं कारण की शांताराम बापू नेहमी म्हणत आहे की कुठलाही कलाकार असो म्हणजे तो दिग्दर्शक असो संगीत दिग्दर्शक असतो नाहीतर नायक नायिक असो मूळ चित्रपटाचा दिग्दर्शक जर व्यवस्थित असेल पूर्ण स्वतःवर विश्वास असणारा तो कुठल्याही सामान्य कलाकाराकडनं अप्रतिम काम करून घेतो. आणि आता सांगितल्याप्रमाणे जर नामवंत कलाकार घेतले असते तर त्यांचा मेहनताना तर प्रचंड झालाच असता पण ते चित्रपट 1.5-2 वर्ष रेंगाळले असते. हे शांताराम बापूंच्या प्रकृतीत बसणार नव्हतं. ते 3 ते 3.5 महिने चित्रपट निर्माण करते पगारावर नोकरी लोक त्या आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याला श्रीकांत मोगे त्याला संपूर्ण 8-9 महिने तर ते 1000 रुपये देणार होते चित्रपटाचे याच्यावर ना महिना 100 रुपये पगार झाला ना.
1: हो हो बरोबर.
0: तर अशा याच्यावर नामवंत अभिनेते कधी केले शक्य नाही आणि यांना स्वतःवर विश्वास असल्यामुळे तेही त्यांच्याकडे फारसं वाटत गेले नाहीये.
1: या चित्रपटाचे गीतकार भरत व्यास या चित्रपटातील गाणी खूप छान लिहिली होती त्यांनी तर या भरतव्यासांबद्दल काय सांगाल किंवा या चित्रपटातल्या गाण्यांबद्दल त्यांच्या त्यांनी लिहिलेल्या गाण्यांबद्दल.
0: भरतव्यास हे राजस्थानी घर असतं आणि त्यामुळे ते उर्दू शब्दांचा वापर जवळजवळ टाळत असत.
1: हो हो बरोबर.
0: आणि ते एक प्रतिभावान कवी होते आणि नुसतं गीत लिहिणं आणि चालीवर गीत लिहिणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं होतं आता सांगितल्याप्रमाणे उर्दू शब्द टाळल्यामुळे ते शुद्ध हिंदी शब्द सर्व वापरत असत. श्यामल श्यामल बदन कोमल कोमल चरण तेरे मुखडे ते जिंदा कर ते बडे मनसे विदात आणि तुझको घडा आता ही मराठी वाटणारी हिंदी शुद्ध हिंदी ओळ किंवा कोमल बदन सहे सके ना ये मार अशी तुमच्या आमच्यासारखे बोधक भाषेतले शब्द वापरून त्यांनी या चित्रपटाची गीतं लिहिली आणि त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांना संगीताचा कान कानला होता.
1: हो
0: आणि काही चाली ते स्वतः देत असत. तर त्याप्रमाणे आता इथे सांगायला हरकत नाही की आधा हो चंद्रमा ही चाल भरतराज यांची स्वतःची चाल आहे.
1: बरोबर.
0: आणि ते गाणं

0: दाखवलं त्यांनी, म्हणजे शांताराम बाबूंनी प्रसन्न सांगितलं, त्यांनी गाणं लिहून दिलं आणि सांगितलं की माझ्याकडे चाल पण त्याची तयार आहे. तर ती शांताराम बाबूंनी त्याची चाल आवडली, पण शिवरामचंद्र यांनी पण ती चाल पसंत केली आणि ती चाल अजिबात बदललेली नाही. मालकांच्या भागातली ही अप्रतिम चाल शिवरामचंद्र यांनी दिली असावी इतकं ती दर्जेदार चाल झालेली आहे. शिवा शहा या चित्रपटात आणि भरत व्यास हे स्वतः दास पण असत. तर त्या चित्रपटात त्यांनी आगाच्या तोंडी असेल कविराजा कविता एक कान मरवडं असं एक गाणं आहे, ते भरत व्यास यांनी स्वतः गायलेलं आहे. आम्ही ते गद्य गायले नाही तसं का,
1: म्हणजे या चित्रपटातले गीतकार असतील, संगीतकार असतील, कलाकार असतील, दिग्दर्शक सगळे छान भट्टी जमून आली होती या सिनेमाच्या दर्शकांना, खूप छान जमून आली होती.
0: अगदी बरोबर आहे. त्यामुळे हा चित्रपट की केवळ म्हणजे आता पैशाची भाषा आपल्या लोकांना समजते म्हणून सांगा असत नाही, केवळ 3-4 लाख रुपयात तो चित्रपट झाला असेल 1 वर्षासाठी आणि त्यावेळेस तो लिबर्टीमध्ये 1 वर्षभर चालला. भारतातल्या अनेक शहरात त्यांनी रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव साजरे केले आणि प्रचंड गल्ला जमा केला, कल्पना करता येणार नाही असं. आणि शांताराम बापू हे मगाशी म्हटल्याप्रमाणे एक उत्कृष्ट तंत्रज्ञ होते आणि काळाबरोबर चालणारे ग्रस्त होते. त्यामुळे 59 साली निर्माण झालेल्या या चित्रपटाला 69 साली 1980 साली 85-86 साली जेव्हा जेव्हा नवीन नवीन तंत्र आली त्या नवीन तंत्रांचा सहाय्य घेऊन त्यांनी परत त्याच्या प्रिंट्स काढल्या, त्या नवीन चित्रपटासारख्या गावोगावी प्रदर्शित केल्या आणि त्या नवीन स्वरूपातल्या प्रिंट्स यांनी सुद्धा मूळ चित्रपटासारखा धंदा केला आणि शांताराम पुन्हा त्याला जमा करून दिला.
1: खरोखर म्हणजे नवरंग हा सिनेमा भारतीय सिनेमातला माईल स्टोन आहे, तर शांताराम बापूंचा देखील महत्वाचा सिनेमा महत्वपूर्ण सिनेमा आहे आणि या सिनेमाची मेकिंग आणि या सगळ्या गमतीगमती तुम्ही कांदेसर सांगितल्या, थँक्यू व्हेरी मच सर. आपण हा सिनेमा आता जेव्हा जेव्हा परत पाहू होळीच्या वेळेला जे गाणे पाहू त्यावेळेला तुम्ही सांगितलेली गमतीगमती आमच्या श्रोत्यांना नक्कीच आठवतील. तर तुम्ही आलात आमच्या स्टुडिओत, फोनवरून बोलत आमच्याशी, तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद.
0: मी सुद्धा तुमच्या सगळ्याच्या मनापासून आभार मानतो आणि आपल्या रसिक श्रोत्यांना या आठवणी गोष्टी आवडतील आणि परत चित्रपट बघताना त्यांचा आस्वाद वाढेल याच्याबद्दल मला खात्री आहे. त्या सर्वांना शुभेच्छा.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: अटक अटक झटपट पल घट फर चटक मटक इक नार नवेली भोरी भोरी ज्वाल नकी छोरी चली चोरी चोरी मुख मोरी मोरी मुख काय अलवेली कंकरी गले में मारी कंकरी कन्हई ने पकड़ी बांह और की अटखेली भरी पिचकारी मारी भोरी परी हरी बोली.

मी वर्षा उसगावकर तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आपण काल ऐकत असलेल्या सत्व परीक्षा या कथेचा उत्तरार्ध ऐकणार आहोत. ही सुंदर समर्पक कथा आहे समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा शिष्य कल्याण स्वामी या गुरु शिष्यांच्या प्रेमाची. श्रोत्यांनो, कालच्या भागात आपण समर्थांना प्रत्यक्ष मारुती रायाने दर्शन देऊन सांगितलेले असते की कल्याणाची भक्ती आता पूर्ण पावल्याने त्याची परीक्षा घ्यायला हवी. त्याच कारणाने समर्थांना आपल्या शिष्याची एक वेगळीच काळजी लागलेली आहे. तसेच गडावर एक आगंतुक पाहुणा आलेला आहे जो नदीवरील पाण्याशिवाय काहीच प्राशन करत नाही, त्यामुळे कल्याण त्याला समर्थांसाठी आणलेल्या हंड्यातील पाणी देतो, परंतु त्यामुळे त्याची तहान काही भागत नाही. आता त्याचाच पुढील भाग. सकाळी भरून आणलेल्या हंड्यातले 2-3 तांबे पाणी कल्याण समर्थांच्या कुटीत ठेवतो. समर्थ ध्यानस्थ झालेले असतात. उरलेलं पाणी त्या वृद्धाला तो देतो. वृद्ध एका घोटातच ते पाणी संपवून टाकतो आणि म्हणतो, मला थोड्या वेळाने अजून लागेल. कल्याण म्हणतो, काळजी नसावी, मी आणतो भरून. समर्थांना पण अजून पाणी लागेल म्हणून हा तडक न्याहारी न करताच गड उतरायला लागतो. मुखात रामनाम सुरूच असते,

नदीवर हंडे भरतो आणि नेहमीपेक्षा वेगाने जवळजवळ धावतच हा परत गडावर येतो. जवळपास 11 वाजलेले असतात. वृद्ध ते पाणी तात्काळ संपवतो. आता गडावरचे सगळेच चाट पडतात. हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे हे सर्वांना जाणवतं. अर्ध्या तासाने परत वृद्धाची हाक. तहान लागली आहे, पाणी आहे का? आता कल्याण यायच्या आत गडावरचे 2-3 सेवेकरी धावतात. महाराज, आम्ही व्यवस्था करतो पाण्याची. तर वृद्ध त्यांच्याच अंगावर खेकसतो. तुला सांगितलंय का? हा आहे ना. कल्याणाकडे बघून, एवढा खाऊन माजलाय, काय झालं याला? आणि तुला जमत नसेल तर सांग, मी जातो. हे ऐकून कल्याण गडबडतोच. वृद्ध रागावून गेला तर समर्थांना काय वाटेल? शिवाय आलेले भक्त हा परमेश्वराचाच अंश. परमेश्वर जर रागावून गेला तर कसं होईल? तो हात जोडतो. महाराज, तुम्ही शांत व्हा, मी लगेचच जातो, तुम्ही चिंता करू नका. बिचारा परत 2 हंडे घेऊन गड उतरायला लागतो. ते 2 प्रचंड पितळी हंडे पाण्याने भरून वर आणता आणता कल्याणाला आता धाप लागायला लागते. अंगावरच्या शिरा तटतटून फुगायला लागतात. सर्वांग घामाने भिजून जात. पण आलेला प्रत्येक भक्त हा परमेश्वरच ही भावना मनात समर्थांमुळे एवढी रुतलेली असते की जे करतोय ते रामरायासाठीच. बास, मनात दुसरा विचारच नाही, विकल्पच नाही. हा गडावर कसा बसा येतो? जेवणाची वेळ कधीच उलटून गेलेली असते. कल्याणाला टोचून बोलणारे सुद्धा आता हळहळत असतात. कितीही असूया असली तरी प्रत्येकाचा तो लाडकाच असतो. वृद्ध मात्र देवळात तसाच मांडी घालून डोळे मिटून बसलेला असतो. गडावरील बायका मात्र त्यांच्या लाडक्या कल्याणाला उपाशी बघून वैतागलेल्या असतात. आल्या आल्या त्याला त्या हाक मारून जेवायलाच बसवतात. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप एक रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण काल ऐकत असलेल्या सत्व परीक्षा या कथेचा उत्तरार्ध ऐकत आहोत। ही सुंदर समर्पक कथा आहे समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा शिष्य कल्याण स्वामी या गुरु शिष्यांच्या प्रेमाची। विश्रांतीपूर्वी आपण बघितले की कल्याण पुन्हा दोन प्रचंड पितळी हंडे घेऊन नदीवर जातो। पाणी अंतांता त्याला खूपच उशीर होतो आणि जेवणाची वेळ उलटून जाते। गडावरील बायका त्याला जेवायला बसवतात। आता पुढे काय होते ते ऐका। 3 वाजून गेलेले असतात। हा अन्नाला नमस्कार करतो, रामाचे नाव घेतो आणि पहिला घात तोंडात टाकणार तेवढ्यात जोरदार हाक कानावर ऐकू येते। पाणी! कल्याण हसतो, भरल्या ताटाला नमस्कार करतो आणि उठतो। समर्थांसाठी आणलेलं पाणी तो वृद्ध

0: समोर ठेवतो आणि म्हणतो, महाराज मी येईपर्यंत हे सेवन करावं. मी आलोच. आता दोनच्या जागी तीन हंडे घेऊन कल्याणाची आकृती दूर दूर जात दिशेनासी होते. भक्त चुळबुळायला लागतात. समर्थांना सांगायला जावं तर ते सकाळपासून ध्यानात. कुटीचं दार बंद करायचं काय. कल्याण परत खाली येतो. आता वेग फारच मंदावलेला असतो, पण यावेळी त्याला लवकरात लवकर वर पोचायचं असतं, कारण समर्थांसाठीचं पाणी पण त्याने त्या वृद्धाला दिलेलं असतं. आता आपल्या गुरूंना जर तहान लागली तर डोक्यावरच्या हंड्याच्या ओझ्यापेक्षा हे ओझ मोठं असतं. काहीही करून समर्थांचं ध्यान संपायच्या आत गड गाठायलाच हवा. माझी गुरु माऊली तहानलेली राहता कामाने. किती ते गुरुप्रेम. धन्य ते समर्थ आणि धन्य तो कल्याण. डोक्यावर एक आणि दोन हातात दोन असे घेऊन कल्याण एक एक पाऊल निश्चयाने टाकायला लागतो. दिवसभराचा उपासी असा तो धपाप्त्या छातीने त्याही परिस्थितीत शक्य तेवढ्या वेगाने वर येतो, पण वेळ तर लागतोच ना. उन्ह कललेली असतात. बेशुद्ध पडायची वेळ आलेली असते. हृदय प्रचंड वेगाने धडधडत असतं. पावलं लटपटत असतात. वृद्ध आल्या सर्व पाणी पिऊन ढेकर देतो. संध्याकाळच्या आरतीची वेळ झालेली असते. सर्व मंदिरात जमतात, पण कुणीही कुणाशीही बोलत नसतं. सर्वांचं लक्ष मात्र त्या वृद्धावर खेळलेलं असतं. तेवढ्यात वृद्ध कल्याणाला बोलवून सांगतो, माझा आज रात्रीचा मुक्काम इथेच आहे बाळा, तेवढी पाण्याची सोय करून ठेव म्हणजे झालं. कल्याण हात जोडतो आणि पुन्हा उठतो. दोघं तिघं पुढं सरसावतात, पण हा नजरेनेच त्यांना थांबायला सांगतो. गड उतरायला सुरुवात होते आणि काय आश्चर्य, शरीर पिसागत हलकं होऊन प्रचंड वेग पकडतं. कल्याणाला काही कळायच्या आत उरमोडी नदीचं पात्र दिसायला लागतं. हा घाबरतो. मागे वळून पाहतो तर तोच वृद्ध समोर उभा असतो. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.
1: हे अंजनीचा सुता तुला रामा

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण काल ऐकत असलेल्या सत्व परीक्षा या कथेचा उत्तरार्थ ऐकत आहोत। ही सुंदर समर्पक कथा आहे समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा शिष्य कल्याण स्वामी या गुरु शिष्याच्या प्रेमाची। विश्रांतीपूर्वी आपण ऐकले की वृद्ध पुन्हा पाण्याची मागणी करतो, म्हणून

जाण भरल्या ताटावरून उठून पुन्हा नदीवर जायला लागतो। तोच त्याचे शरीर पिसागत हलके होऊन प्रचंड वेगाने तो नदी किनारी येतो। त्यामुळे कल्याण घाबरतो, मागे वळून पाहतो तर तोच वृद्ध उभा असतो। आता यानंतर काय घडले ते ऐकूया। कल्याण विचारतो, आपण खाली कधी उतरलात? माझ्या हातून काही चूक घडली का? वृद्ध हसतो आणि कल्याणाच्या डोक्यावर हात ठेवतो। क्षणार्धात साक्षात हनुमंत प्रकट होतात। अणुपासूनही ब्रह्मांडा एवढा होत जात असे। त्याचं प्रचंड रूप बघून कल्याणाच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात। तो मारुती रायाच्या पायावर लोटांगण घालतो। हनुमंत म्हणतात, बाळा, तुझ्या भक्तीने आणि सद्गुरु प्रेमाने मी प्रसन्न झालो। अशीच सद्गुरूंची सेवा करत राहा, आज तू पूर्ण झालास। काही काळाच्या आतच तेजाचा एक प्रचंड लोळ आकाशात विलीन होतो। कल्याण डोळे उघडतो, बघतो तर काय, समोर गडाचे दरवाजे दिसत असतात। आरती सुरू झालेली असते। हा धावत आत शिरतो, कुटीत डोकावतो तर तेथे समर्थ नसतात, देवळातही नसतात। हा तसाच धावत मागच्या पठारावर जातो। लांबवर धाब्याच्या मारुती शेजारी एका रुंद दगडावर समर्थ बसलेले असतात। समोरच सूर्य मावळतीला आलेला असतो। सारं आकाश लालेलाल झालेलं असतं। उरमोडीचं खोरं केशरी रंगाने चमचमत असतं। समर्थांच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असतं। कल्याण त्यांना लोटांगण घालतो। डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात। काहीच न बोलता एकमेकांना सर्वच समजलेलं असतं। समर्थ कल्याणाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्यांच्या खणखणीत आवाजात मनाच्या श्लोकामध्ये अजून एका पुष्पाची भर पडते। नसे सर्व अंगी सदा वितरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष। योगी नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा, इही लक्षणी जाणीजे योगी राणा। जय जय रघुवीर समर्थ। तर मंडळी, याबरोबरच आपण सत्व परीक्षा ही समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा शिष्य कल्याण ह्या गुरुशिष्य प्रेमाची एक सुंदर समर्पक कथा येथेच संपन्न करत आहोत। पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.

0: सोनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।

0: सदा ही तेरे बोलूंगी, सदा ही तेरे बोलूंगी, हाँ सदा ही तेरे बोलूंगी।
1: नमस्कार, मी मोनाली सावगत, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, खुशरो खुशिया पाटील।